सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सर्व श्रोत्यांचे या प्रसारणात मी ऐश्वर्या ढवळीकर स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ, शके 1948, 7 जून 2026. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

0: श्रुती हो उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर 6 वाजता हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार बल. प्रधानमंत्री

सुरेश वाडकर यांच्या स्वरातले संत निरंजन स्वामी यांची भूपाळी आपण ऐकली. संगीत होतं बाळ पर्वे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर यांची रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोतेहो लता मंगेशकर यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वर यांची रचना आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. स्वर आहे आशा भोसले यांचं आणि संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रुती हो आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अनूप जलोटा यांनी गायलेलं पंडित किरण मिश्रा यांचं गीत. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं.

श्रोतेहो, अनूप जलोटा यांच्या स्वरातलं हे गीत होतं पंडित किरण मिश्रा यांचं आणि संगीत होतं त्रिवेणी भवानी यांचं. या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात आता आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. श्रोतेहो, आज 7 जून. आजच्या दिवशी घडलेल्या काही घडामोडी अशा आहेत. क्रिकेटच्या पहिल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला इंग्लंडमध्ये 1975 या दिवशी सुरुवात झाली. अधिकृतरित्या हा विश्वकरंडक प्रुडेन्शियल कप म्हणून ओळखला गेला. 8 देशांचा सहभाग असलेली ही स्पर्धा वेस्ट इंडिजनं जिंकली होती. 7 जून 1979 या दिवशी रशियातील कापुस्तिनियार येथून भास्कर 1 उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. 1981 या तारखेला इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली. ऑपरेशन ओपेरा किंवा ऑपरेशन बॅबिलोन हे या मोहिमेचं सांकेतिक नाव होतं. 1994 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर

0: या एका भारतीयाची प्रथमच नियुक्ती झाली. 2001 साली या दिवशी इंग्लंडमधल्या पोटनिवडणुकीत टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठं बहुमत मिळालं. 7 जून हा जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1913 लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. दिग्दर्शक पटकथाकार आणि पत्रकार ख्वाजा अहमद तथा के ए अब्बास यांचा जन्म 1914 साली या दिवशी झाला. 7 हिंदुस्तानी 2 बूंद पानी यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. आर के फिल्म्सच्या अनेक चित्रपटांच्या पटकथा लेखनात त्यांचा सहभाग होता.
1: पहिले सवाल तो ये पैदा होता है कि मैं क्या हूं, तो मुश्किल ये है कि जर्नलिस्ट कहते हैं कि मैं फिल्म प्रोड्यूसर और डायरेक्टर हूं. फिल्म प्रोड्यूसर और डायरेक्टर साफ इनकार करते हैं इससे कि मैं फिल्म वाला हूं, बल्कि वो कहते हैं कि मैं एक जर्नलिस्ट हूं. और क्रिटिक्स जो हैं वो मुझे अदब के महल में दाखिल होने से रोकते हैं. वो कहते हैं कि मैं बिल्कुल अदीब नहीं हूं. तो मेरी खुद समझ में नहीं आता कि मैं क्या हूं और क्या नहीं हूं. कोई बतलाए, हम बतलाएं क्या. तो मैं अपने आप को तो एक कम्युनिकेटर कहता हूं कि कुछ बात मुझे कहनी है और लोगों से वो मैं कहना चाहता हूं.
0: अमेरिकन गायक, अभिनेता आणि संगीतकार डीन मार्टिन यांचा जन्म 1917 साली 7 जूनला झाला. त्यांचा सहज वावर आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व यामुळे त्यांना किंग ऑफ कूल असंही संबोधलं जाई. त्यांनी गायलेल्या गीतांनाही खूप लोकप्रियता मिळाली होती.
2: Everybody.

0: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म 1974 साली या तारखेला झाला. सात जून हा स्मृती दिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. ब्रिटिश साहित्यिक ई एम फोर्स्टर यांचं निधन 7 जून 1970 या दिवशी झालं. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश समाजात असणारा वर्ग संघर्ष त्यांनी आपल्या साहित्यात चित्रित केला. अ रूम विथ अ व्ह्यू, हॉवर्ड्स एंड आणि अ पॅसेज टू इंडिया ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 2000 बालसाहित्यिक गोपीनाथ तळवळकर यांचं निधन. भारताचे 5वे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी डी जत्ती यांचं निधन 2000 साली या दिवशी झालं. 1974 ते 1979 असा त्यांचा कार्यकाळ होता.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलं दिनविशेष.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, सकाळचे 6:30 आहेत. ऐकूया चिंतन. लेखिका आहेत वसुंधरा कुलकर्णी, वाचक स्वर आहे महेश्वरी मिसाळ यांचं.
3: आदर्श युवक म्हणजे जो स्वतःच्या जीवनातून समाजाला योग्य दिशा देतो, विचारात वागण्यात आणि कृतीत मूल्यांचा वापर करतो, व्यसनांपासून दूर राहतो. असा युवक राष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. आजचा युवक उद्याचा नागरिक असल्यामुळं त्याला समाजाचा कणाच म्हणावं लागेल. राष्ट्राच्या भविष्याची धुरा त्याच्याच खांद्यावर आहे. परंतु आजच्या वेगवान, तणावपूर्ण, बदलत्या शैलीमुळं युवकांबाबत चिंता वाटते. आजच्या तरुणाईकडून तत्कालीन यश आणि भौतिक सुखालाच महत्त्व दिलं जाते. मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेट, नशायुक्त पदार्थ, अंमली पदार्थांचं सेवन, पब आणि पार्ट्या, बडेजाव आणि दिखावा त्यांना मानसिक आनंद देत असले तरी आरोग्य आणि भविष्य देखील धोक्यात येते. नैराश्य, चिंता, एकटेपणा वाढत चाललाय. नैराश्य स्वतःचं ध्येय ठरवू देत नाही, त्यामुळं दिशाहीन जगणं गुन्हेगारी वाढवतंय. ही चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे. दिवसागणिक तंत्रज्ञानात बदल होऊन नवनवे शोध लागतायत. तंत्रज्ञान वापरणं ही काळाची गरज आहे, पण त्याचं गुलाम होणं, गैरवापर करणं योग्य नव्हे. संवाद

0: सुसंवाद संपुष्टात येत चाललाय. भावना कोरड्या होत आहेत. ऑफिसच्या विचित्र वेळांमुळं व्यायामाचा अभाव, अनियमित आहार, झोपेचा बिघडलेला क्रम तरुणाईला अशक्त आणि कुचकामी बनवतोय. आजच्या युवकांची काळजी वाटण्याचं कारण म्हणजे युवक सामर्थ्यवान असूनही योग्य दिशा आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळं सुकाणू तुटलेल्या होडीप्रमाणे हेलकावे खात आहे. योग्य संस्कार, मार्गदर्शन, मूल्य शिक्षण, सकारात्मक वातावरण जर त्यांना मिळालं तर उद्याचा जबाबदार नागरिक तो बनू शकेल. पण याला सुजाण पालकत्वाचीही तितकीच गरज आहे. लहानपणापासूनच पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य अयोग्य समजण्याचे संस्कार करायला हवेत. संयम, शिस्त, कष्ट हेच युवकांच्या यशाचे तीन स्तंभ आहेत. स्वतःला घडवणारा युवकच समाजाला घडवू शकतो. युवक सजग असेल तरच उद्याचं राष्ट्र सुरक्षित असेल. माणसाने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा असं भगवद्गीतेत नमूद केलं आहे. संत तुकाराम यांच्या अभंगातला युवक संयमी, मेहनती, नम्र, विवेकी, भक्तिशील, समाजासाठी झटणारा कष्टाळू युवक आहे. या युवकाला मार्गदर्शन करताना ते म्हणतात, इंद्रियांचे दास व्हावे धरावा विवेक, काम क्रोध लोभ मोह यावर ठेवावा संयम, अहंकार गेला तेथे देव आला, युवक नम्र असावा त्याने गर्वही टाळावा. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या श्लोकांमध्ये युवकांना परखडपणे असं सांगितलंय, आधी कमवा शरीर मग बुद्धी झाळा, त्यातून होईल गोळा परमार्थ सारा. असा युवक समाजाला आणि राष्ट्राला उन्नतीच्या मार्गावर नेऊ शकतो. असा युवक समाजाला कायमच प्रेरणादायी असतो. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाच्या एकूण लोकसंख्येत युवकांचं प्रमाण मोठं आहे, त्यामुळं युवक हीच भारताची सर्वात मोठी ताकद ठरते आहे. म्हणूनच भारताचा युवक आदर्श युवक हवा आहे. स्वामी विवेकानंद यांचा देशाच्या युवा वर्गावर, त्यांच्या क्षमतेवर, परिवर्तनावर फार विश्वास होता. त्यांच्या मनातला कणखर आणि आदर्श युवक म्हणजे, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, धाडसाचे बळ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनांपासून मुक्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कूळ आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावर भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच खरा आदर्श युवक आहे.
1: श्रोतेहो, चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं. वाचक स्वर होता महेश्वरी मिसाळ यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

सकाळचे 6:35 झाली आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेत मी आपल्यासोबत ऐश्वर्या ढवळीकर. या रूपरेषेनंतर लगेच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड करताना घ्यायची काळजी. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3 ऐकू शकाल. सादर करते धीरज कुंडलिक केदारी. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखंडीकर यांनी दिलेली माहिती. 6:55 मॅक्केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक प्रदीप पेंढारे. 7:00 सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20

आणि नाट्यसंगीत 8:40 बालमेळा कार्यक्रमात बालकवयित्री रेवती चव्हाण हिची प्रज्ञा अस्निकर यांनी घेतलेली मुलाखत सादर करते सुदाम बटुळे.

श्रोते हो सकाळी 9 वाजता कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. 10 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 10:15 वाजता श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित, 10:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गुडके सराफ पुणे, 10:35 मिश्र संगीत, 11 वाजता मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:30 मिश्र संगीत, 12:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सादरकर्त्या रेखा माडवी आणि सहकारी, 12:12 कार्यक्रम वनिता मंडळ निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची, 1:00 पासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल नेहमीप्रमाणे 5:02. सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला, 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून, 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 हिंदी भक्ती संगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकू शकाल लावण्या, सादरकर्त्या गुलाबबाई संगमनेरकर, 8:00 बालमेळ कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार निवेदन आणि संकलन संजय वैरागर यांचं, 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा, 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका वंचितों को वरीयता भाग 7. याशिवाय सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रं नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड करताना घ्यायची काळजी. वाचक स्वर आहे गौरव वने यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड करताना घ्यायची काळजी याविषयी माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, 2026 अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्यामुळं पावसाचं प्रमाण कमी राहणं, पावसात खंड पडणं अशा परिस्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा बदलत्या हवामानात सोयाबीन पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी योग्य वाण निवड हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सोयाबीन पिकासाठी विविध गुणधर्माचे अनेक वाण बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळं योग्य वाण निवड करताना शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम देखील निर्माण होऊ शकतो. त्याच अनुषंगानं आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. वाणाची निवड करताना जमिनीचा प्रकार आणि विभागानुसार वाणाची निवड करावी. मध्यम कालावधीत परिपक्व होणारं वाण कीड आणि रोग अर्थात येलो मोझॅक, चारकोल रॉट यांना प्रतिकारक्षम असणारं वाण निवडावं. बदलत्या हवामानात चांगलं उत्पादन देणारं वाण निवडावं.

0: तसंच शेंगाची संख्या जास्त आणि चाकीदार दाणे असलेलं वाण निवड करावी. शेंगा लवकर न फुटणारं तसंच अधिक उत्पादनक्षम असणारं वाण शेतकरी बंधूंनी निवडणं गरजेचं आहे. आता जाणून घेऊयात वाण निवडीचे नियोजन. सोयाबीन वाण 3 प्रकारामध्ये विभागलं जातं. यात लवकर येणारं, मध्यम कालावधीत येणारं आणि उशिरा येणारं वाण असे 3 प्रकार आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार आणि नियोजनानुसार त्याची निवड करावी. हलकी आणि मध्यम अर्थात कोरडवाहू जमिनीसाठी लवकर येणाऱ्या वाणाची निवड करावी. मध्यम ते भारी जमीन असणाऱ्या रानासाठी मध्यम कालावधीचं वाण निवडावं. तसंच भारी जमीन आणि चांगलं पाण्याचं नियोजन किंवा पाण्याची सुविधा असल्यास उशिरा येणारं वाण देखील निवडू शकता. यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर एकाच वाणाची निवड करणं टाळावं. 2 ते 3 वेगवेगळ्या कालावधीचे वाण आपण निवड करावी. लवकर येणारे वाण आहेत JS 9305, MA US 725, MA CS 1460, JS 2034, JS 9560, Green Gold 3344. मध्यम कालावधीचे वाण आहेत फुले दुर्वा MA US 612, PKV आंबा, RVSM 1135, सुवर्ण सोया, फुले किमया. हे वाण मध्यम ते उशिरा येणारं वाण आहे. JS 2016, JS 2098 आणि JS 335. उशिरा येणारं वाण अर्थात यासाठी योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. या वाणामध्ये फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा, MA US 162 या वाणांचा समावेश होतो. शेतकरी बंधू भगिनींनो, योग्य वाण निवडीमुळं विविध फायदे होतात. त्यात पीक नुकसानीचा धोका कमी होतो, स्थिर आणि चांगले उत्पादन मिळतं, काढणीस वेळ मिळतो, वेगवेगळ्या वेळेस पीक तयार होतं. वेगवेगळ्या वाणांची निवड केल्यामुळं काढणीसाठी वेळ मिळतो, अर्थात वेगवेगळ्या वेळेला आपलं पीक कापणीसाठी तयार होत असतं. परतीच्या पावसामुळं होणारं नुकसान यातून टाळता येतं. रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, तसंच खर्चात देखील बचत होते. बियाणे निवड करताना उच्च उगवण क्षमतेचं प्रमाणित बियाणं निवडावं. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं त्याची पेरणी करावी. एकरी झाडांची संख्या योग्य राखावी. उगवण क्षमता तपासणी करावी आणि नंतरच पेरणी करावी. धन्यवाद.
1: श्रोते हो, सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड करताना घ्यायची काळजी याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता गौरव वने यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 7400-48-40-88.
3: 7400-48-40-88.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
1: श्रुती हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
6: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
5: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
6: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकू

0: या पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा सादर करते धीरज कुंडलिक केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतुबदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्य नेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचं रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.
0: श्रोते हो, पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकलात. पेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात सादर करते होते धीरज कुंडलिक केदारी.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
4: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
5: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
6: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, TB, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या

0: आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
1: कार्यक्रमात आज ऐकूया जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखंडीकर यांनी दिलेली माहिती.
2: सूर्यफुलाचं नाव असतर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून इसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानर जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण, सांबर, चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात.
1: श्रोते हो, जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जमखंडीकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 0241-235-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
0: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
3: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
0: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
3: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक

प्रदीप पेंढारे. नमस्कार. आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन अहिल्यनगर जिल्ह्यात उत्साहात साजरा. ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांचं निधन. वादळी पावसामुळे पाथर्डीत घराची पडवी पडून महिलेचा मृत्यू तर 5 जण जखमी. 50,000 लाच मागणाऱ्या वायरमन विरोधात संगमनेरमध्ये गुन्हा दाखल. श्रीरामपूर इथून सोयाबीन बियाणानं भरलेला ट्रक पुण्यातून जप्त. सविस्तर घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन अहिल्यनगर शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी राजकीय प्रशासकीय सामाजिक ऐतिहासिक शैक्षणिक सांस्कृतिक संघटनांनी साजरा केला. अहिल्यनगर महापालिकेच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. महापौर ज्योती गाडे, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती दीपाली बारसकर, उपसभापती वर्षा सानप आदी उपस्थित होते. पारनेर इथं लेखक प्रसाद तारे यांचं शिवरायांचे कैसे वागणे या विषयावर व्याख्यान झालं. श्रीगोंदा इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. अहिल्यनगरचे ज्येष्ठ पत्रकार इतिहासाचे अभ्यासक भूषण गोपाळ देशमुख यांचं काल निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. अहिल्यनगर शहराच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती. नगरच्या इतिहासाची ओळख करून देणारा हेरिटेज वॉक उपक्रम ते अनेक वर्ष चालवत होते. आकाशवाणी अहिल्यनगर केंद्राच्या अनेक दर्जेदार कार्यक्रमांचं लेखन त्यांनी केलं. भूषण देशमुख यांच्या जाण्यानं पत्रकारिता, इतिहास आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्यामागे आई श्रीमती कुमुदिनी, पत्नी ज्योती, मुलगा मोहित, सून, 2 बहिणी असा परिवार आहे. स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी हे त्यांचे मावस भाऊ होते. वादळी पावसामुळे पाथर्डी तालुक्यात कडगाव इथं घरांची पडझड झाली. शेतकरी विलास शिरसाट यांच्या घराची पडवी पडून झालेल्या घटनेत समाबाई शिरसाट यांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. या घटनेची दखल घेत तहसीलदार डॉ उद्धव नाईक यांनी पंचनामा करण्याचा आदेश दिला आहे. वीज चोरी विरोधात कारवाई न करण्यासाठी 50,000 लाच घेताना महावितरणाच्या संगमनेर कार्यालयातील कंत्राटी वायरमन गणेश दातीर याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकानं पकडलं. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर इथून सोयाबीन बियाणानं भरलेला पळवून नेलेला ट्रक अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकानं पुण्यातील राजगुरुनगर मार्केट यार्ड इथून ताब्यात घेतला. 15 लाखांचा ट्रक आणि त्यातील 15,39,000 रुपयांचे महाबीज कंपनीचे सोयाबीनचे बियाणे असा 39,39,000 रुपयांचा मुद्देमाल मिळवल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली. श्रीरामपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन अहिल्यनगर जिल्ह्यात उत्साहात साजरा. ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांचं निधन. वादळी पावसामुळे पाथर्डीत घराची पडवी पडून महिलेचा मृत्यू तर 5 जण जखमी. 50,000 लाच मागणाऱ्या वायरमन विरोधात संगमनेरमध्ये गुन्हा दाखल. श्रीरामपूर इथून सोयाबीन बियाणानं भरलेला ट्रक पुण्यातून जप्त. याबरोबरच अहिल्यनगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र, श्रोतेहो सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार. काही वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते, पण शक्ती आणि युक्ती या दोन्ही गुणांचा तारतम्यानं उपयोग केला तर जास्त यशप्राप्ती होते. हा होता आजचा सुविचार.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया
2: हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-46-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

श्रोतेहो, हॅलो. बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा दिनांक 11 जून 2026 विषय आहे, जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141242434 आणि 02436372. निवेदन संपलं.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
0: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
1: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
2: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852. दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाश झोत.
2: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं

0: यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
1: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
0: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
5: अहो काकू रस्त्यावर कचरा टाकता, कचरा कुंडी तर टिकले.
6: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
5: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
6: आता मी पण घेते.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
8: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
9: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
10: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ 3रा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या

0: हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
1: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे SES महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त 2 कलेक्टर 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली. तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सव मूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
0: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात क्यू आर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी क्यू आर कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 94.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहनं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळं 24 जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
2: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
1: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
2: मोबाईलवर दाखवलेल्या मॅप ऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
1: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: सरकारी निमसरकारी कार्यालय बँका सहकारी बँका पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
1: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता
0: त्यासाठी काय करायचं
1: संपर्क साधायचा
0: कुठे
1: जाहिरात विभाग आकाशवाणी केंद्र फोन 242 76 20
2: श्रोते हो एक निवेदन PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर रिक्त जागा संबंधीचं हे निवेदन आहे PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गांमधील रिक्त जागांकरता पालकांनी आपले अर्ज

0: यांचं पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवसात जमा करू शकतील. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळास भेट द्यावी. निवेदन संपलं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित आता सहक्षेपित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून.

0: अभिजात मराठी आपली मराठी
1: आपली मराठी
2: अभिजात मराठी

श्रोते हो नमस्कार मी वासंती काळे अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती.

0: होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा दोन खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
1: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्या विषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
0: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अत्यंत अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
0: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही ब चं सांगितलं आणि नंतर भ आणि म चं सांगितलं, भ ते म.
1: हो,
0: तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
1: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्त्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी

0: उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे.
0: हो. त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषा समूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाभ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद, म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे, आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड, म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे, तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदे मंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो, तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळं हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे काही केली
0: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची

0: माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळे लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा aaplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: Rocky.
1: Apli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apli.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: श्रोतेहो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
6: आयुर्विश्व आयुर्विश्व
7: आयुर्विश्व हेल्थ केअर.
8: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्मा.
9: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
10: नमस्कार.
9: सर, या वेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन ऍलर्जी. आता ऍलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की ऍलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही, किंवा औषधं घेतली तरी ऍलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो सांगा.
10: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या ऍलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात ऍलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर

0: तुम्हाला अलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला अलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे अलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
1: अच्छा श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11 ते 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-449-260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
2: डॉक्टर तुम्ही सांगताय स्किन अलर्जीज बद्दल.
0: अलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्त दोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधी उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग अलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर अलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो पुन्हा अलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त अलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार अलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली अलर्जी कंडिशन्स कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
1: अच्छा श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधी विकार, पित्त विकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 7:45 आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य.
5: नमस्कार श्रोते हो, हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो. दर रविवारी या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या स्वास्थ्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी आपण संवाद साधत असतो. आजही आपण असेच आपल्या मनातले 2 प्रश्न पाठक सरांना विचारणार आहोत. सर नमस्कार.
6: नमस्कार किरण.
5: सर, आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न आहे, हृदयविकार होऊ नये हे प्रत्येकालाच वाटतं, पण मग झालाच तर कुठले व्यायाम करणं गरजेचं आहे?
6: 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. एक म्हणजे तुमच्या हृदयविकाराची योग्य ती ट्रीटमेंट झाली आहे का नाही. जर ती योग्य ती ट्रीटमेंट झालेली असेल तर दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे हृदयाचं जे पंपिंगचं काम असतं तर ते पंपिंगचं काम तुमचं किती आहे, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेत लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन असं म्हणतो, की हा तुमचा इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे ह्याच्यावरती तुम्ही किती काम सहन करू शकता हे अवलंबून असतं. म्हणजे समजा नॉर्मल व्यक्तीचा इजेक्शन फ्रॅक्शन 60% असं आपण धरून चालू, तर 50% ज्याचा इजेक्शन फ्रॅक्शन आहे किंवा 45% ज्याचा इजेक्शन फ्रॅक्शन आहे तो साधारणतः 3 ते 4 किलोमीटर चालण्याचा व्यायाम सहजपणे करू शकतो, त्याला काही तसा खूप त्रास होत नाही.
5: बरोबर.
6: पण जर एखाद्या व्यक्तीचा इजेक्शन फ्रॅक्शन जर 20-25% असेल तर मात्र त्याला 500 मीटर जाणं पण अवघड होतं.
5: बरोबर.
6: मग त्याला त्याचे औषधं त्यानुसार टायट्रेट करणं, श्वसनाचे व्यायाम करणं. एक फार महत्वाचा मुद्दा किरण लक्षात घेण्यासारखा आहे की फुफ्फुस आणि हृदय हे

0: एकमेकांचे परमनंट मित्र आहेत. जर हृदयाचं काम कमी झालं दुर्दैवानी तर इजेक्शन फ्रॅक्शन कमी झाला तर श्वसनाचे जर आपण चांगल्या पद्धतीचे व्यायाम केले आणि श्वसनाची जर कॅपॅसिटी वाढवली तर त्या दोघा मित्रांच्या समन्वयामुळे जी आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त काम सहजपणे करू शकतो. म्हणजे लंग कॉम्पेन्सेट्स फॉर द हार्ट असं ज्याला आपण म्हणतो. सो असा फेनोमेनन त्याच्यामध्ये होतो की लंग्स कॅपॅसिटी जर वाढवली आपण तर हृदय जरी थोडस कमकुवत असलं तरी आपल्याला सगळी आपली कामं करायला मदत होते.
1: सर, व्यायामाचा विषय निघालाय म्हणून एक प्रश्न विचारावा असं वाटतो. ज्यांची हृदय शस्त्रक्रिया म्हणजेच बायपास झालेली असेल किंवा मग एंजिओप्लास्टी झालेली असेल त्यांनी ऑपरेशन नंतर कुठल्या प्रकारचा व्यायाम करणं आणि आहार त्यांनी कसा घेणं अपेक्षित आहे?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे रुग्णांच्या दृष्टिकोनातनं. कारण एखाद्या पेशंटची जर एंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झाली तर त्याला आम्ही एक साधारणतः 12 आठवड्याचा एक प्रोग्रॅमच करून देतो जेणेकरून त्या रुग्णांनी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज करणं अपेक्षित आहे त्या हळूहळू जर केल्या तर त्याला त्या ऍक्टिव्हिटीज हळूहळू वाढवता सुद्धा येतात.
1: बरोबर.
0: जर अचानक जास्त ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला तर मग त्रास होण्याची शक्यता असते. मी नेहमी रुग्णांना रबराचं उदाहरण देतो. आपण रबर जर अचानक ताणलं तर ते तुटतं, हळूहळू ताणलं तर ते तेवढंच प्रमाणात ताणलं जातं.
1: बरोबर.
0: त्यामुळे व्यायाम हा जर हळूहळू सुरू केला आणि एका छोट्या क्षमतेने वाढवत नेला तर मला असं वाटतं चांगल्या व्यायाम करायला त्याची खूप मदत होते. मी अभिमानानं सांगू शकतो की माझा एक एंजिओप्लास्टी केलेला रुग्ण आहे, तो एंजिओप्लास्टी नंतर 2 वर्षांनी का होईना 21 किलोमीटर मॅरेथॉन सुद्धा पळाला.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे बरं झालं तुम्ही उदाहरण दिलं, कारण बऱ्याचशा बायपास झालेले रुग्ण असतील किंवा एंजिओप्लास्टी झालेले रुग्ण असतील त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती दडलेली असते की आता आपण यानंतर काही करू शकत नाही. तर मला असं वाटतं जर व्यायाम आणि आहार ठेवला तर ते त्यांचं पूर्वीचं आयुष्य जगू शकतात का?
0: ऍब्सोल्युटली पूर्वीचं आयुष्य जगू शकतात. जर त्यांच्या बायपास सर्जरी किंवा एंजिओप्लास्टी नंतर एक नेहमी रुग्णांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या रुग्णाची कपॅसिटी वाढवण्यासाठी आहेत ना तर कमी करण्यासाठी.
1: बरोबर बरोबर.
0: पण मानसिक दृष्ट्या रुग्णाचं इतकं खच्चीकरण होतं बायपास किंवा एंजिओप्लास्टी झाल्यानंतर की तो परत उभारी घेत नाही. म्हणजे असे आम्ही रुग्ण पाहतो की जे दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात चांगलं भरपूर चालायला सुरुवात करतात आणि असेही रुग्ण पाहतो जे 3 महिन्यानंतर सुद्धा घराच्या बाहेर पडत नाहीत. आणि हा त्यांच्या त्या 2 रुग्णांच्या मानसिकतेमध्ये जो फरक आहे तो मला असं वाटतं हा आहे. त्यामुळे ती मानसिकता बदलणं आणि आपण जी शस्त्रक्रिया करणार आहे त्यांनी आपल्या आरोग्याची क्वालिटी ही सुधारणार आहे याच्यावर ठाम विश्वास ठेवणं मला असं वाटतं हे गरजेचं आहे. मी रुग्णांना नेहमी सांगतो की तुम्ही एवढी एंजिओप्लास्टी करून घेताय त्याची मजा तर करा, जर मजाच नाही केली एंजिओप्लास्टीची तर त्याचा काय उपयोग.
1: बरोबर बरोबर.
0: सो मला असं वाटतं की ह्या क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत, सुधारणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत आणि त्याच पद्धतीने रुग्णांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. सध्याचं युग हे सगळं सोशल मीडियाचं झालेलं आहे त्यामुळे बरेचसे जण याच्यावर काही उपाय शोधत बसतात. ऍक्च्युली या शस्त्रक्रिया मोठ्या आहेत तर यांनी परस्पर रुग्णाने सोशल मीडिया विद्यापीठाचा वापर करावा का?
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो मी तर. दुर्दैवाने काय होतं या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जे जे नॉलेज किंवा जे जे सो कॉल्ड नॉलेज ज्याला आपण म्हणू जे पसरवलं जातं ते 99% वेळा खोटं असतं.
1: बापरे.
0: आणि त्याच्यामुळे रुग्णांना चुकीची माहिती मिळत राहते. त्यामुळे जी काय माहिती तुम्ही घ्याल एकतर तुमचा स्त्रोत जर तुमच्या कोणी फॅमिली फिजिशियन असतील किंवा तुमचे फिजिशियन डॉक्टर असतील, कार्डिओलॉजिस्ट असतील त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्या किंवा ज्या नावाजलेल्या संस्था आहेत उदाहरणार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन आहे किंवा कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया आहे किंवा अमेरिकन हार्ट असोसिएशन आहे.
1: बरोबर.
0: की ह्या स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहेत त्या समाजासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची पॅम्फलेट्स ही इंटरनेटवर फ्री उपलब्ध करून देत असतात. जर तुम्ही ती पॅम्फलेट वापरलीत वाचलीत तर तुम्हाला एक करेक्ट शास्त्रीय माहिती मिळणं हे गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की सोशल मीडियामधनं मिळणाऱ्या माहितीचा हेतू हा कधीही सरळ नसतो.
1: बरोबर.
0: काहीतरी कुठली तरी वस्तू विकणे, कुठलं तरी तंत्र विकणे, कुठलं तरी मशीन विकणे हा त्याच्या मागचा हेतू असतो. तो बऱ्याच वेळा दडलेला सुद्धा असतो.
1: हो, हो, हो.
0: म्हणजे उघडतो दरवेळेला असतोच असं नाही. त्यामुळे अशा कुठल्या तरी माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा सरळ

0: तुमच्या जवळचे जे डॉक्टर आहेत
1: बरोबर
0: त्यांना तुम्ही ही माहिती विचारा. जर त्यांनाही कल्पना नसेल तर स्टँडर्ड ज्या वेबसाईट आहेत, अमेरिकन हार्ट असोसिएशन असेल, कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया असेल, यांच्याकडे जा. त्यांच्या त्या वेबसाईटवरती जी काही पेशंट एज्युकेशन ह्या विभागामध्ये माहिती दिलेली असते ती अतिशय ऑथेंटिक आणि एकदम योग्य स्वरूपाची असते आणि ती आपण फॉलो केली तर आपण कधीच चुकणार नाही.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे त्याच्यावर केले जाणारे उपचार हे सार्वकालिक असू शकत नाहीत.
0: म्हणजे मी तर नेहमी लोकांना सांगतो की माझ्या आत्याच्या भावाच्या मुलाच्या काकूच्या वडिलांना अशी अशी औषधं दिली होती, त्यांना असा असा माझ्यासारखा त्रास होत होता आणि मी पण आता ही तीच औषधं मागवून घेतली त्यांच्याकडनं आणि मी पण ही घेऊन बघ. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती
1: बरोबर
0: तसं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाला स्वतःच्या टेलरमेड
1: हो.
0: अरे आपण बऱ्याच वेळा मग नाहीतर टेलरकडे जातो कशासाठी?
1: जातो कशा?
0: शर्ट शिवण्यासाठी सुद्धा आपण टेलरकडे जात असेल तर आपल्या तब्येतीचं माप घेण्यासाठी आपण डॉक्टरकडे जाणंच गरजेचं आहे.
1: पाच बोट सुद्धा सारखे नाहीयेत.
0: बरोबर.
1: सर, अँजिओप्लास्टीचा विषय निघालेला आहे तर एक त्याला जोडून एक प्रश्न आहे. बऱ्याचदा डॉक्टरांनी जेव्हा सांगतात तुम्ही अँजिओप्लास्टी करा तेव्हा कुठून तरी कानावर आलेलं असतं की त्याला पर्यायी एक उपचार पद्धती आहे ईईसीपी, तर ती करावी का? काय तुमचं काय मत याच्याबद्दल?
0: एक्सटर्नल काउंटर पल्सेशन ही जी ट्रीटमेंट आहे ना, तर ती ट्रीटमेंट ही एक शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्हन ट्रीटमेंट आहे. पण ती कुठल्या पेशंटमध्ये वापरली जाते की ज्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास करून काहीही फायदा होण्यासारखा नाही असे एक 2-3% रुग्ण असतात की त्यांच्या रक्तवाहिन्या इतक्या खराब झालेल्या असतात की ज्याला अँजिओप्लास्टी करणं शक्य नसतं किंवा बायपासही करणं शक्य नसतं. अशा रुग्णांसाठी ही एक्सटर्नल काउंटर पल्सेशन ही थेरपी वापरली जाते. त्याची साधारणतः 20-25-30 सेशन्स घ्यायला लागतात. दुर्दैवाने त्याचा इफेक्ट हा साधारणतः 1-2 महिने एवढाच टिकतो. 1-2 महिन्यानंतर परत त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही ट्रीटमेंट जरी सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट असली तरी एकतर ती अशाच पेशंटमध्ये केली जाते की ज्यांच्यामध्ये दुसरं काहीच करण्यासारखं नाही अशाच पेशंटमध्ये ती ट्रीटमेंट करावी. आणि ती ट्रीटमेंट जरी केली तरी त्याचा लॉंग लास्टिंग इफेक्ट हा नसतो. 1-2 महिनेच हा इफेक्ट टिकतो. त्यानंतर परत रुग्णाला त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते.
1: श्रोते हो, मला वाटतं की ज्यांच्या मनामध्ये ही शंका होती की बऱ्याचदा आपल्या कानावर पडत असतं अँजिओप्लास्टी टाळलेली बरी, बायपास टाळलेली बरी, त्याच्यापेक्षा ही ट्रीटमेंट करूया आपण, पण त्याचा जो काही उपयोग आहे किंवा दुरुपयोग आहे त्याचा फायदा किंवा परिणाम हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. श्रोते हो, आम्हाला खात्री आहे आजच्या कार्यक्रमात विचारलेले प्रश्न तुमच्याही मनात होते. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याकडून दर रविवारी सकाळी 7:45 जाणून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूया. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला ऍडव्हाइस पब्लिसिटी यांनी. या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपद्वारे जरूर कळवा. मोबाईल 820-888-34-77. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 820-888-34-77.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
4: तू आहेसच विसरभोळी.
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
6: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232 29 29.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
8: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
9: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
10: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
9: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
10: फोन नंबर 02-41-235-35-15.
9: मोबाईल 960-44-988-36.
11: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नॉनव्हेज त्यात करून, खास करून फक्त रेडमीटचं प्रमाण कमी, पाणी भरपूर प्यायचं म्हणजे जेणेकरून संडास मऊ होते, स्मूथली होत. तर हे सगळं पाळलं तर मग हा आपण कॅन्सर टाळू शकतो.
1: आता हा कॅन्सर जो आपण म्हणतो गुदद्वाराचा कॅन्सर झालाय, त्याची लक्षणं काय काय?
0: मग पेशंटला ते कसं कळेल की संडास मध्ये समजा टॉयलेटमध्ये आपल्या नॉर्मल टॉयलेटमध्ये रक्त आलं म्हणजे रेड कलरचं किंवा ब्लॅक कलरचं,
1: अच्छा,
0: म्हणजे किंवा संडासचं रक्त जर काळा झाला,
1: रंग काळा झाला
0: तो, किंवा खास करून फ्रेश ब्लड, गुदद्वाराचं जर कॅन्सर असेल खास करून फ्रेश म्हणजे रेड ब्लड येतं टॉयलेट करत असताना झाल्यानंतर, जर संडासच काळी झाली तर तो खास करून आतड्याचा, लहान आतड्याचा वरचा कॅन्सर असतो आतला, पण जर रक्त एकदम फ्रेश आलं तो खास करून गुदद्वाराचा कॅन्सर असतो.
1: अच्छा,
0: म्हणजे तिथल्या तिथं गुदद्वार म्हणजे संडासच्या एकदम टोकाला तिथंच आतमधला कॅन्सर असतो, म्हणजे तिथंच जर गाठ असेल तर मग त्यातनं रक्त लगेच बाहेर पडतं, फ्रेश ब्लड येतं. तर ते सगळ्यात मेन लक्षण हे आहे. त्यानंतर जर गाठ मोठी झाली की मग तुम्हाला संडास व्हायला, टॉयलेट व्हायला प्रॉब्लेम तयार होणार, टॉयलेट आल्यासारखं वाटेल पण पुढे जाणार नाही काही, क्योंकि अडकून राहील. तर हे गाठ मोठी झाल्यावर होतं. ते दोन मेन लक्षण आहेत, एक रक्त जाणे, दुसरं संडास न होणे किंवा आल्या येऊन पण न होणे. तिसरं लक्षण म्हणजे म्युकस पास होतं, म्हणजे टॉयलेट होते पण त्याच्यानंतर एक म्युकस, एक वेगळ्या प्रकारचं पांढऱ्या कलरचं एक्स्ट्रा फ्लुइड स्राव होतो. तर हे सगळे लक्षण आहेत.
1: श्रोते हो, गुदद्वाराच्या कर्करोगाबद्दल आपल्याशी बोलत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. आज या कार्यक्रमात आपण गुदद्वाराच्या कॅन्सर संदर्भात लक्षणं किंवा गुदद्वाराचा कॅन्सर म्हणजे काय याबद्दल जाणून घेतलं. आता या कॅन्सरची अधिक माहिती किंवा त्यावरचे उपचार आपण जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. आज पुरतं थांबूयात. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोतेहो, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बर?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बर का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
2: श्रोते हो, आता ऐकूया नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं वसंत कानेटकर यांचं नाट्यपद. नाटक आहे मत्स्यगंधा.

0: श्रुतीहो आशालता वाबगावकर यांनी गायलेलं हे नाट्यपद होतं वसंत कानिटकर यांचं आणि नाटक होतं मत्स्यगंधा.
1: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स.
2: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
1: थायरॉइडच्या गाठी,
2: गर्भाशयातील फायब्रॉइड,
1: वाढलेली प्रोस्टेट,
2: विविध बायोप्सीज,
1: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
2: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
2: फोन 74008448088.
1: 74008448088.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.

श्रुतीहू पाणीग्रहण या नाटकातलं हे नाट्यपद होतं प्रल्हाद केशव अत्रे यांचं आणि स्वर होता बकुळ पंडित यांचा. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेचे स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती LPGची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढी

मध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. IATA आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. IATA 370 अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं NTA समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही NTA नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची UPI प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील 50%+ अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोजडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स, रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक CV आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ॲप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3-368 खेळायला सुरुवात करेल. KL राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची

0: कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं UPI आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बालमेळा. कार्यक्रमात आज बालकवयित्री रेवती चव्हाण हिची प्रज्ञा असनेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

0: बालमित्र मैत्रिणींनो नमस्कार आणि आजच्या बालमेळा कार्यक्रमात आपल्या सर्व छोट्या दोस्तांचं खूप खूप स्वागत. बालमित्रांनो, तुम्हाला कविता म्हणायला आवडते ना? कवितेच्या दुनियेत असं म्हटलं जातं की जे न दिसे रवी ते दिसे कवी. आज आपल्या बालमेळा कार्यक्रमात आपल्या कवितांच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हायला आली आहे आपली एक बालकवयत्री मैत्रीण रेवती गौरी संदीप चव्हाण. रेवती, तुझं बालमेळा कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद ताई.
0: बालमित्रांनो, काही महिन्यांपूर्वी ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं काव्यहोत्र या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात राज्यभरातील बालकवींनी सलग 29 तास कवितांचं सादरीकरण करून वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये स्थान मिळवलं. आणि याच कार्यक्रमात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या रेवतीच्या स्वरचित 51 कवितांच्या वेबसाईटचं डिजिटल उद्घाटनही करण्यात आलं होतं. तेव्हा रेवती, बालमेळा कार्यक्रमात तुझं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद ताई.
0: रेवती, तर मला सुरुवातीला तुला विचारावंसं वाटतंय, तुझी पहिली कविता तू कधी केलीस आणि ती कोणती होती?
1: असं तर मी LKG UKGला असतापासूनच माझ्या काही लहानशा तोडक्या मोडक्या रचना असायच्या. त्या मी माझ्या आईला सांगायचे आणि ती एका नोटबुक मध्ये ते लिहायची.
0: बर.
1: पण मी जेव्हा 3-4 गेले तेव्हा मी माझी एक पहिली कविता लिहिली होती. ती माझ्या मैत्रिणींवर लिहिली होती. शीर्षक होतं मैत्री.
0: वा.
1: मैत्री. मैत्री म्हणजे मित्रांनो असते एक आस, चार चौकटीच्या बाहेर असते मैत्री खास. मैत्री म्हणजे रानातल्या मातीची आणि शेतकऱ्याची गाठ. मैत्री म्हणजे खांद्यावरचा प्रेमाचा हात. मैत्री म्हणजे

0: हास्याचा गडगडाट मैत्री म्हणजे आठवणींची साथ. पण मैत्री जर चुकली मैत्रीची संगत तर चुकते आयुष्याची वाट. मैत्री पाहिजे निस्वार्थ मगच वाहतो आनंदाचा पाठ, मगच वाहतो आनंदाचा पाठ.
1: वा रेवती, तू कुठल्या कुठल्या प्रकारच्या कविता करतेस ग?
0: निसर्ग, मित्रमैत्रिणींवर, सणांबद्दल जेव्हा मला माहिती कळते तेव्हा त्या सणांवरती.
1: बर, एखादी कविता अजून?
0: ह्या माझ्या कवितेचे नाव आहे एकदा परत जगूया. शाळेचा गणवेश खडू आणि पाट्या, हे दिवस परत येणार नाहीत रे वेड्या. चालू तासात केलेला गप्पा, पण शांत बसावे कारण बेशिस्त म्हणून लागू नये धप्पा. पुन्हा कधीतरी मन एकटंच त्या वर्गात जाऊन बसेल, मनातल्या मनात हे दिवस आठवून मी एकटीच हसेल. चला आपण सर्वच आपले शाळेचे दिवस आठवूया, गणू बनट्या म्हणून एकदा परत जगूया. मैत्रिणींना आठवून एकदा चर्चा तरी करून बघूया, एकदा परत जगूया, एकदा परत जगूया.
1: अरे वा, किती छान. रेवती, कविता लिहावी असं तुला कधी वाटलं किंवा कसं सुचलं?
0: जेव्हा मला एखाद्या सणाविषयी, एखाद्या घटनेविषयी जेव्हा मला अधिक माहिती मिळायची किंवा मला ते सगळं नजरेस यायचं, तेव्हा मला वाटायचं की हे सगळं जे आहे ते माझ्या डोक्यात चिंतन व्हायचं. व मला तेव्हा वाटायचं की जर याच्यावर आपण काही रचना केल्या तर ते अजून प्रभावशील असेल.
1: अच्छा, पण तू कविता वाचतेस का दुसऱ्या कवींच्या?
0: हो नक्कीच, मी कुसुमाग्रज, बहिणाबाई यासारख्या प्रसिद्ध कवी कवयित्रींची कविता वाचते व त्यांच्यापासून प्रेरणा घेते की आपण शब्दांमध्ये कसे बदल केले पाहिजे.
1: रेवती, आता आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीत म्हटलो की काव्यहोत्र हा जो उपक्रम राबवला गेला त्या उपक्रमाबद्दल सांगना.
0: नक्कीच, मला त्या उपक्रमाबद्दल माहिती कळली अशी की त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी एक बालकवी म्हणून स्पर्धा घेतली होती. मी त्यात सहभाग घेतला होता आणि बालकवी म्हणून मला त्या स्पर्धेमध्येही सन्मानित करण्यात आले होते. आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी काव्यहोत्र म्हणून एक उपक्रम राबवला होता, त्यामुळे मग मी त्या उपक्रमामध्ये सहभागी झाले. माझ्या दादानी माझी एक वेबसाईट बनवलेली आहे रेवतीच पोयम वर्ल्ड नावानी, आणि तिचं डिजिटल उद्घाटन तिथे झालं होतं.
1: अच्छा, त्यातलीच एखादी कविता ऐकवशील?
0: मी आता कृतज्ञ व्हावे, माझे शब्द संपल्यावर तुझ्या शब्दांनी अपुरे वाक्य पूर्ण केले, आयुष्याचे सर्व पडाव तुझ्यामुळे पूर्ण झाले. कधी कधी वाटते तुझ्या प्रती मी झाले कृतज्ञ, सत्य आज कळून चुकले म्हणून तुझ्या गुणवर्णनात मी झाले मग्न. काळोख सर्वत्र झाला होता, घाबरे घुबरे झाले होते मन, वाट सापडत नव्हती घाबरले होते एक क्षण. पण तुझा हात हातात होता म्हणून निर्धास्त होते मन. अनेक छोटे मोठे वादळ आले येतात जातात, मात्र मंद झुळके प्रमाणे सुखाचे वारे तुझ्यासारखे काही कमीच वाहतात. कधीतरी आम्ही सर्वच तुझ्या प्रती कृतज्ञ व्हावे, मगच तुला मनातून खऱ्या अर्थाने आई म्हणावे.
1: खूप छान रेवती. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाताना कोणीतरी गुरु असावा लागतो, मार्गदर्शक असावा लागतो, तर तुझ्या ह्या काव्य प्रवासात कोण तुझे मार्गदर्शक आहेत?
0: जास्तीत जास्त सहभाग तर माझ्या आईचा असतो, तसंच माझ्या शाळेचे प्रिन्सिपल KL वाघचौरे सर, व्हाईस प्रिन्सिपल मॅडम अमृतकर मॅडम, आणि दोन्ही विभागाच्या पर्यवेक्षिका व माझ्या मराठी विषय शिक्षिका होन मॅडम.
1: वा खूप छान. रेवती, असं म्हणतात की आपल्याला जर 10 शब्द स्वरचित लिहायचे असतील तर त्याच्या आधी आपल्याला 1000 शब्द किंवा 100 शब्द आपल्याला वाचावे लागतात, तर तू काय सांगशील याच्याविषयी, तुझं वाचन कसं आहे?
0: नक्कीच, आपल्याला त्यासाठी थोडं वाचन पाहिजेच. तर जर थोडं आपण अजून वाचन केलं तर मग आपल्याला रचनांमध्ये पण बदल जाणवतो. आधी माझ्या कविता ह्या इतक्या चांगल्या नसायच्या, कारण माझं वाचन तेव्हा कमी पडत होतं. त्यानंतर मी भरपूरशी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला, नियमित माझ्या मराठीचे जे धडे होते ते वाचले, त्यानंतर माझे शब्दसाठा वाढत गेला.
1: अच्छा रेवती, कविता मांडताना किंवा कविता करताना काही छंद असतात, काही यमक जुळावे लागतात, असं त्याची एक व्याकरणाची भाषा असते कवितेची पण स्वतःची, तर तुझ्या कवितेंमध्ये त्या पद्धतीने अभ्यास पुढे करती आहेस का?
0: हो, सर्वात आधी तर मी काही यमक सापडते आणि त्याच्यासाठी एक काही मी शब्द रचना करते आधी, मग त्यांना पुढे यमक जुळतायत की नाही हे बघते, आणि त्यानंतर त्या जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये काही थोडे बदल करण्याचा प्रयत्न करते.
1: वा रेवती, असं असतं ना की छोट्या मुलांनी एखादी गोष्ट केली आणि ती खूप छान झाली तर लवकर कोणाचा

0: विश्वास बसत नाही आणि थोडं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर तुझ्या कवितेच्या बाबतीत असं काही झालंय का? काय तुझा अनुभव?
1: हो नक्कीच, माझ्यासोबत असं भरपूर वेळेस झालेला आहे. माझी आत्तू ही कविता लिहिते, त्यामुळे सर्वांना असं वाटतं की माझ्या आत्याकडून किंवा माझे वडील मला लिहून देत असतील. तर आमची एक छोटासा एक कॅम्प होता, माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांचा माझ्यावर असाही विश्वास नव्हताच की मी लिहिते, किंवा माझ्या ज्या मॅडम होत्या त्यांनाही असं थोडस वाटत होतं की हिनी लिहिला असेल का. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तू हे आता आपण या ट्रिपला आलेलो आहे, तू एक काम कर की याच्यावर एक कविता लिही आणि आम्हाला दाखव आणि संध्याकाळी म्हणून दाखव. तर त्यांनी म्हटल्यावरती मला एक असं वाटतच होतं की आपण याच्यावर हे सगळं जे आपण बघितलं त्याच्यावरती आपण एखादी कविता लिहावी. म्हटलं ठीक आहे की मी लिहिते. मग मी कविता लिहित होते तेव्हा पण ते सगळे बघत होते की मी खरंच लिहिते की नाही. मॅडमला पण थोडस असं वाटत होतं की लिहिते खरंच लिहिते की नाही. पण मी ती कविता लिहिली आणि तर मग त्यांचा सर्वांचा विश्वास बसला की मी खरंच लिहिते, माझ्याच ह्या सगळ्या रचना आहे. आणि ती कविता त्यांना सर्वांना खूप आवडली. आणि जे आमचे मेन आहेत समीर सोमय्या सर, तेही त्या कार्यक्रमाला होते. तर तेव्हा त्यांनीही मला माझं कौतुक केलं होतं की खूप छान कविता लिहिलेली आहे, प्रोत्साहन दिलं.
0: वा किती छान. म्हणजे काहीही आपल्याला करायचं असेल तर ते आधी सिद्ध करावं लागतं.
1: हो
0: बर, तू जी कविता केलीस तुमच्या त्या कॅम्प मध्ये तर ती सादर करशील?
1: त्या ट्रीपचं नाव SBLP ट्रीप होतं, त्यामुळे त्या शब्दांचा जास्त प्रयोग केलेला आहे.
0: बर,
1: कवितेचे नाव आहे SBLP ट्रीप. हर पल आपने ती काही हमें खुशियों की राह है, हर पल आपसे नई चीजें सीखने की चाह है, नसीब है हमारा आप जैसे प्यारे शिक्षक हमने है पाए, सुनहरे पल हमने आपके साथ क्या न्यारे है बिताए, आप जैसे आदर्श गुरु हमें हर वक्त मिलते रहे, SBLP ट्रिप के प्रोग्राम में आने का अवसर हमें मिलता रहे, आपके प्रति प्यार ना कभी होगा कम, आपसे मिलने SBLP ट्रिप के प्रोग्राम में आते रहे हम, आपसे मिलने SBLP प्रोग्राम में आते रहे हम.
0: वाह खूप छान. या सगळ्या कवितांमध्ये तुझी एखादी कुठली आवडती कविता आहे का?
1: कवितेचे नाव आहे माझा शिवबा. महाप्रताप त्यांचा ऐकून पार मुघलांच्या अंगावर येई शहारा, महाप्रताप त्यांचा ऐकून पार मुघलांच्या अंगावर येई शहारा, असा लखलखता सूर्य होता स्वभाव त्याचा करारा.
0: वाह,
1: असा लखलखता सूर्य होता स्वभाव त्याचा करारा, शिवशंभोचा वंश जगदंबेचे वरदान त्याला, शिवशंभोचा वंश जगदंबेचे वरदान त्याला, स्वराज्यावर आलेले प्रत्येक संकट छातडावर झेलण्याचे कौशल्य होते ज्याला, स्वराज्यावर आलेले प्रत्येक संकट छातडावर झेलण्याचे कौशल्य होते ज्याला, एकच होता आणि सदैव राहील असा माझा शिव छत्रपती राजा, एकच होता आणि सदैव राहील असा माझा शिव छत्रपती राजा, नित्य त्यांच्या चरणी असो मानाचा मुजरा माझा, नित्य त्यांच्या चरणी असो मानाचा मुजरा माझा, प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल्याचे पोट फाडिले, प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल्याचे पोट फाडिले, स्वराज्यावर हात टाकणाऱ्याचे लचके त्यांनी तोडिले, तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे सारखे मावळे त्याने जोडिले, तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे सारखे मावळे त्याने जोडिले, खरी मैत्री खरी एकता काय असते ना त्यांनीच ते जाणिले, यातना कितीही व्हाव्या मात्र नेत्री स्वराज्याचे स्वप्न नित्य झळकावे, यातना कितीही व्हाव्या मात्र नेत्री स्वराज्याचे स्वप्न नित्य झळकावे, वार कितीही झाले मात्र मुखातून फक्त जगदंब निघावे, असे धगधगते काळीच फक्त माझ्या शिवबाचेच असावे, असे धगधगते काळीच फक्त माझ्या शिवबाचेच असावे.
0: वा रेवती, खूपच सुंदर कविता केलीस. तर अजून अशा काही कविता आपल्या बालमित्र मैत्रिणींसाठी सादर करशील?
1: हो नक्कीच. कवितेचे नाव आहे सखा पांडुरंग. येताच आषाढ मास मनी एकची ध्यास, येताच आषाढ मास मनी एकची ध्यास, पायी निघालो घेऊनी दिंडी फक्त माऊलीवर विश्वास, पायी घेऊनी निघालो दिंडी फक्त माऊलीवर विश्वास, हरिनामाचा चालला महागजर, हरिनामाचा चालला महागजर, माझ्या सख्याच्या वारीला आम्ही सर्व हजर, माझ्या सख्याच्या वारीला आम्ही सर्व हजर, टाळ मृदुंग

0: वाजवीत गुंगमग्न होऊनी निघालो, टाळ मृदुंग वाजवीत गुंगमग्न होऊनी निघालो, भक्तीत दंगलो विठू रखुमाईच्या चरणी पोहोचलो, भक्तीत दंगलो विठू रखुमाईच्या चरणी पोहोचलो। गोड मोहक नाम विठ्ठल अमुचा ओठी, गोड मोहक नाम विठ्ठल अमुचा ओठी, बनून वारकरी मदतीचा हात द्याया संकटी पांडुरंग भेटी, बनून वारकरी मदतीचा हात द्याया आम्हा सखा पांडुरंग भेटी। भक्तीची भूक मायबापाशी भेटण्याचे सुख, भक्तीची भूक मायबापाशी भेटण्याचे सुख, आतुर झालो आता पहावे माऊलीचे प्रसन्नते मुख, आतुर झालो आता पहावे माऊलीचे प्रसन्नते मुख। प्रेमळ माय रखुमाईची साथ विठ्ठला तुला, प्रेमळ माय रखुमाईची साथ विठ्ठला तुला, वेदना साऱ्या मिटूनी गेल्या भास झाला गळा भेट दिलीस तू मला, भास झाला गळा भेट दिलीस तू मला।
1: वाह खूप छान रेवती। अजून एखादी जर सामाजिक विषयाला हात घालणारी कविता तू केलेली असशील तर ती आपल्या छोट्या दोस्तांना ऐकवशील?
0: हो चालेल। कवितेचे नाव आहे स्त्री शक्ती। अख्खे विश्वचक्र तुझ्या हाती, अख्खे विश्वचक्र तुझ्या हाती, पण आयुष्यभर जपत बसलीस तू फक्त नाती, पण आयुष्यभर जपत बसलीस तू फक्त नाती। कधी सावित्री म्हणून जन्मलीस कधी आई जिजाऊ, कधी सावित्री म्हणून जन्मलीस कधी आई जिजाऊ, थोरवी गुणगान आम्ही सदाच त्यांची गाऊ, थोरवी गुणगान आम्ही सदाच त्यांची गाऊ। स्वतःच अस्तित्व ओळखायला शिक ग जरा, स्वतःच अस्तित्व ओळखायला शिक ग जरा, तुझ्यातील तू ओळखून शोधतो हरवलेला दोरा, तुझ्यातील तू ओळखून शोधतो हरवलेला दोरा। सरस्वती लक्ष्मी दुर्गा रूप तुझ्यात अनेक, सरस्वती दुर्गा लक्ष्मी रूप तुझ्यात अनेक, ओळखायला शिक नाहीस तू फक्त एक आई पत्नी लेख।
1: वाह।
0: ओळखायला शिक नाहीस तू फक्त एक आई पत्नी लेख। जिथे तिन्ही लोक तुझ्या चरणी, जिथे तिन्ही लोक तुझ्या चरणी, तिथे कोमल विचारी हाच स्वभाव तुझ्या आचरणी, तिथे कोमल विचारी हाच स्वभाव तुझ्या आचरणी। स्वतात कर दुर्गेचे रूप साकार, स्वतात कर दुर्गेचे रूप साकार, ब्रह्मांडात ज्याने होईल तुझा जय जयकार, ज्याने होईल तुझा जय जयकार।
1: वाह रेवती खूपच सुंदर, म्हणजे एक एक कविता ऐकावी तर थक्क व्हायला होत आहे। अजून एखादी कविता जर तू सादर केलीस तर आम्हाला आवडेल।
0: माझी एक इंग्लिश कविताही आहे तर ती मी म्हणून दाखवते। कवितेचे नाव आहे रियल विनर। यू हॅड वोन इज नॉट युअर फुल सक्सेस, यू हॅड वोन इज नॉट युअर फुल सक्सेस, थिंकिंग ऑलवेज आय एम विनर इज आर बिग मिस्टेक, थिंकिंग ऑलवेज आय एम विनर इज आर बिग मिस्टेक। A real winner is one who is always on ground, a real winner is one who is always on ground, always the world is him around, always the world is him around. Never think that he or she is only perfect, never think that he or she is only perfect, only thing is that he or she tries that not a single opportunity should be neglected. Only thing is that he or she tries that not a single opportunity should be neglected. I had never succeed, failed always in my life. I had never succeed, failed always in my life. Yes, now you are really failed because you had never strive. Yes, you are really unsuccessful or failed because you are never strive. Remember, there is never any finish line. Remember, there is never any finish line. Always doing hard work is winner's sign. Always doing hard work is winner's sign.
1: Wow, Revati, very good. पण या व्यतिरिक्त तुझे काय काय छंद आहेस, तू घरी काय काय करतेस ते थोडंसं सांग ना आपल्या बालमित्रांना।
0: मला भरतनाट्यमची आवड आहे व मला कविता लिहायला तर आवडतातच, अभ्यासही मला खूप आवडतो। माझा शाळेत पहिलीपासून पहिला क्रमांक येतो, माझ्या गायनाच्याही दोन परीक्षा झालेल्या आहेत, मी पेटीही वाजवते।
1: वा वा

0: म्हणजे सगळीकडे टॉप राहण्याचा तुझा प्रयत्न असतो. वा खूप छान. बरं, हे सगळं करताना तू घरी काय काय करतेस? घरी आईला मदत करतेस?
1: हो, मी आईला स्वयंपाकात असेल किंवा जेव्हा तिला बरं वाटत नसेल तेव्हा झाडणे किंवा कपडे धुणे अशा छोट्या मोठ्या कामात हातभार लावते.
0: वा खूप छान रेवती, तुझा हा काव्य प्रवास खूपच आवडला. अजून एखादी कविता तू सादर करू शकशील?
1: हिंदी कविता आहे, कवितेचे नाव आहे वीर जवान. बूंद बूंद वीरों के खून से बनी भारत मा महान. बूंद बूंद वीरों के खून से बनी भारत मा महान. कर्तव्य है हमारा बनी रहे इस तिरंगे की शान. कर्तव्य है हमारा बनी रहे इस तिरंगे की शान. लड़कर आपस में जात पात पे क्या अर्थ है प्यारे. लड़कर आपस में जात पात पे क्या अर्थ है प्यारे. जरा पीछे मुड़ के देख क्या वीरत है सुपुत भारत माँ के न्यारे. जरा पीछे मुड़ के देख क्या वीरत है सुपुत भारत माँ के न्यारे. वीर हर एक बहाता पानी सा खून है. वीर हर एक बहाता पानी सा खून है. लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना यही हर भारतीय का जुनून है. लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना यही हर भारतीय का जुनून है. महफूज रहे तिरंगा और भारत माँ यही हर वीर की चाह है. महफूज रहे तिरंगा और भारत माँ यही हर वीर की चाह है. इसीलिए दिखाई हमें सत्य की राह है. इसीलिए दिखाई हमें सत्य की राह है. लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना. लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना यही है हर वीर का सपना. यही है हर वीर का सपना. हर दिल जोर से धड़कता है. हर दिल जोर से धड़कता है जब तिरंगा अपना आसमान में फड़कता है. जब तिरंगा अपना आसमान में फड़कता है.
0: वाह रेवती, बहुत खूप बहुत खूप. रेवती, खरंच तुझ्या काव्यलेखनाचा खरं तर आवाका आणि त्यामागची प्रगल्भता पाहून थक्क व्हायला होत आहे बरं का. रेवती, तुझा हा काव्य प्रवास आणि तुझ्या स्वरचित कविता ऐकून आपल्या छोट्या दोस्तांनाही कविता करायला, वाचायला, ऐकायला नक्कीच प्रेरणा मिळालेली असणार आहे. रेवती, तू आज आकाशवाणी अहिल्यानगरच्या बालमेळा कार्यक्रमात सहभागी झालीस, छान गप्पा मारल्यास, तुझ्या कवितांबद्दल भरभरून बोललीस आणि तुझ्या सुंदर सुंदर कविता सादरही केल्यास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या कवितेंच्या दुनियेतील पुढील वाटचालीस तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई.
0: चला तर छोट्या दोस्तांनो, आता बालमेळा कार्यक्रमात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या बालमेळा कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, बालकवयित्री रेवती चव्हाण हिची प्रज्ञा असनेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली बालमेळा या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:01 झाले आहेत. प्रसारित करत आहोत आता कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुमार सानू अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंदी यांचं आणि चित्रपट आहे कुली नंबर 1.

0: श्रोतेहो, कुली नंबर वन या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. स्वर होता कुमार सानू अलका याज्ञिक यांचा आणि संगीतकार होते आनंद मिलिंद.
1: दहा लाखांची लॉटरी मला.

0: असली।
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: लवकर टिफिन पॅक करा राजू। मोबाईल सोड।
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे। आला, लगेच कॉल करतो।
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात।
5: मग योग्य नंबर
4: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर।
5: तुम्ही तर वाचवलं ताई।
4: कामापासून नाही।
6: आरबीआय म्हणते
7: आर्थिक वागणे योग्य असेल तर

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर, सोनू निगम यांच्या स्वरातलं वीर झरा या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत। संगीत आहे संजीव कोहली यांनी।

श्रोते हो, वीर झरा या चित्रपटातलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. स्वर होता लता मंगेशकर आणि सोनू निगम यांचा, तर संगीतकार होते संजीव खुली. कार्यक्रमात आता ऐकूया फना या चित्रपटातलं शान आणि कैलाश खेर यांच्या स्वरातलं प्रसून जोशी यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

0: श्रोते हो राहत फतेह अली खान यांच्या स्वरातलं हे गीत होतं जयदीप सहानी यांचं. संगीत होतं सलीम सुलेमान यांचं आजा नचले या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
2: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
3: मी आधी भारत पुत्र.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं.

0: श्रोतेहो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म।
1: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजना सोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो।
0: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच।
1: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30
0: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही। आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोतेहो, यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते हो, विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले. आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz वर. सर्व श्रोत्यांचे या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं बेटा या चित्रपटासाठी.

श्रोते हो बेटा या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचा, तर संगीतकार होते आनंद मिलिंद.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रुतहो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया फूल और काटे या चित्रपटातलं समीर यांचं गीत। गायला आहे अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी, तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं।

श्रुतेहो कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं जुडवा या चित्रपटातलं, आणि संगीत होतं पूर्णिमा यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.

नमस्कार श्रोते हो, आजच्या स्नेहांकित कार्यक्रमात मी ऐश्वर्या ढवळीकर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करूया दयानंद नगर नांदेड इथल्या श्रोत्यांच्या पत्रानं. प्रकाश जैन तिरुपतीनगर लातूर इथून, संगीता जैन सूरज जैन पी आर जैन या श्रोत्यांची दोन पत्रं आहेत. त्यातल्या पहिल्या पत्रात ते लिहितात की 13 मे बुधवार रोजीचा अंजली बडवे यांनी डॉक्टर प्रशांत यांच्याशी साधलेला संवाद, हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम खूप आवडला. सध्याचे युग हे फास्ट फूडचं आहे, त्यामुळं अनेक आजार होतात. मानवी जीवनामध्ये आपले आरोग्य उत्तम राहावं यासाठी डॉक्टर प्रशांत यांनी हॅलो डॉक्टरमध्ये महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्यामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खावं, भरपूर जेवण करावं, दुपारी आहारामध्ये काय घ्यावं याची सविस्तर माहिती त्यांनी दिली, अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. त्यांचंच आणखी एक पत्र आहे, त्यात ते लिहितात की 23 एप्रिल गुरुवार रोजीचा डॉक्टर प्राची शेकटकर यांनी सादर केलेला हॅलो गीतबहार हा कार्यक्रम अतिशय आवडला. तसंच त्याच दिवशी रात्री अतुल सातपुते यांनी सादर केलेला रजनीगंधा हा कार्यक्रम देखील खूप आवडला. 3 मे 2026 रोजीचा शीतल ठोंबरे यांनी सादर केलेला हॅलो गीतबहार हा कार्यक्रम खूप आवडला, आणि अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, प्रकाश.

अष्टादा जैन यांचं. ते लिहितात की 5 मे मंगळवार रोजीचा अतुल सातपुते यांनी सादर केलेला आपली आवड हा कार्यक्रम अतिशय आवडला. सण वार उत्सव मौसम यावर गीतं प्रसारित केली त्यामुळं हा कार्यक्रम आवडला. तसंच 8 मे शुक्रवार रोजीचा ऐश्वर्या ढवळीकर यांनी सादर केलेला सुहाना सफर हा कार्यक्रम देखील आवडला. अभिनेते जॉनी वॉकर यांच्यावरती तो केंद्रित होता. त्यांच्याबद्दलची माहिती कार्यक्रमामध्ये मिळाली त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे. जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर फैज नबी, बाबा सिमर, सानिया, शकील पठाण, इलान, करिश्मा, चांदनी, आयुब सय्यद, बाळराजे, अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद यांचं. त्यांनी सविस्तर अशी प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे पाठवलेली आहे. तर ते लिहितात की 4 मे रोजी सोमवारी रात्री 9:30 सादर केलेला एक फिल्म तेरे घर के सामने शालिनी वाघ यांनी सादर केला, तो आवडला. तसंच रजनी त्याच दिवशी रात्रीचा रजनीगंधा हा कार्यक्रम सुद्धा आवडला. शीतल शिंदे यांनी तो प्रसारित केला होता. 5 मे रोजीचा आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला अतिशय आवडला. त्याच दिवशी रात्री प्रसारित केलेला रजनीगंधा हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला आवडले. अतुल सातपुते यांनी ते सादर केले होते. तसंच 6 मे बुधवारी रात्री 9:00 प्रसारित करण्यात आलेला हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. डॉक्टर विनायक आपटे लहान बाळांच्या आजार या विषयावर घेतलेली ही मुलाखत होती. महेश्वरी मिसाळ यांनी केलेली बातचीत आम्हाला खूप आवडली. तसंच 8 मे रोजीचा सदाशिव अमरापूरकर यांच्यावर केंद्रित असलेला फोन गाणी लाईव्ह हा कार्यक्रम आम्हाला आवडला. वंदना साबळे यांनी तो सादर केलेला होता. तसंच जॉनी वॉकर यांच्यावर आधारित सुहाना सफर हा कार्यक्रम ऐश्वर्या ढवळीकर यांनी सादर केलेला खूप आवडला. त्यानंतर 9 मे रोजीचा आपकी पसंत आणि रजनीगंधा हे दोन्ही कार्यक्रम आवडले. संजय वैरागर यांनी ते सादर केले होते. तसंच 10 मे रविवारी सकाळी 9:15 सादर केलेला स्नेहांकित हा कार्यक्रमसुद्धा खूप आवडला. ऐश्वर्या ढवळीकर यांनी तो सादर केला होता. तसंच त्याच दिवशी रात्रीचा वर्षा रोडे यांनी सादर केलेला हॅलो गीत बहार हा कार्यक्रमसुद्धा खूप आवडला. अशी सविस्तर प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रुती हो, यानंतर मेल आलेले आहेत. तर हा पहिला मेल आहे कीर्ती ऐचित्ये अहिल्यानगर इथून. त्या लिहितात की दिनांक 6 जून 2026 रोजी सकाळी 8:40 प्रसारित झालेला नारी विश्व या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर क्षितिज भोंग हडप यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकण्याचा योग आला. मुलाखतीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचे मुद्दे अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडले गेले. क्षितिजा हडप यांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षण, कौशल्य विकास, मातृभाषेचं महत्त्व तसंच शिक्षणातील नव्या संधी याविषयी सविस्तर आणि माहितीपूर्ण विवेचन केलं. भारती कुलकर्णी यांनी विचारलेले प्रश्न नेमके आणि श्रोत्यांच्या मनातील शंकांचं निरसन करणारे होते, त्यामुळं संवाद अधिक प्रभावी आणि रंजक झाला.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य श्रोत्यांसाठी उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरला. एकूणच नारी विश्व हा कार्यक्रम उत्कृष्ट सादर झाला त्याबद्दल धन्यवाद अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रद्धेहो यानंतरचा मेल आहे सुयोग नामदेव पाटील शेळके मौजे करजुने खारे तहसील अहिल्यानगर इथून. तर ते लिहितात की प्राचार्य क्षितिजा भोंग हडप यांची भारती कुलकर्णी यांनी शासनाचे नवीन शैक्षणिक धोरणाविषयीची घेतलेली मुलाखत 6 जून रोजीची, जी मुलाखत प्रसारित केली ती खूपच योग्य मार्गदर्शन करणारी होती. विशेष म्हणजे ज्यांचे पाल्य आता नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेत आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी नवीन शैक्षणिक धोरणाविषयीची जाणीव जागृती म्हणावी लागेल. ही मुलाखत ऐकल्यावर काळाची गरज आहे अशा मुलाखती तुम्ही प्रसारित करण्यासाठी, आणि मुलाखतीमध्ये समोरील व्यक्ती तेवढी सक्षम आहे हे तुम्ही लक्षात घेऊन त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या मेलसाठी मनापासून धन्यवाद.

श्रोते हुयानंतरचा मेल आहे विनोदिनी भोंग यांचा. ते पण लिहितात की शनिवार दिनांक 6 जून रोजी आकाशवाणी अहिल्यानगरच्या नारी विश्व कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर क्षितिजा भोंग हडप यांची मुलाखत ऐकली. मुलाखतीत नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाच्या संकल्पना अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीनं मांडल्या गेल्या. भारती कुलकर्णी यांनी विचारलेले प्रश्न नेमके आणि विषयाला धरून असे होते. हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरला आणि आम्हाला आवडला अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच कार्यक्रमातली पत्र आणि मेल आता संपलेली आहे. कार्यक्रमात पत्र आणि मेल पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर, पिनकोड आहे 414003. आणि मेल पाठवण्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duty room ahilyanagar@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा राहील. कार्यक्रमात आज इथंच निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

0: 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल, आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर

0: आवर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, आता आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले, किशोर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे शाश्वत सचदेव यांचं आणि चित्रपट आहे सीता और गीता.
2: अरे, अरे,

श्रोते हो, सीतावर गीता या चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. स्वर होता आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा, तर संगीतकार होते शाश्वत सचदेव. कार्यक्रमात आता ऐकूया गुरु ठाकूर यांची रचना. गायली आहे कुणाल गांजावाला यांनी, संगीत आहे अजय अतुल यांचं आणि चित्रपट आहे सावरखेड एक गाव.

श्रोतेहो सावरखेड एक गाव या चित्रपटातलं हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं. स्वर होता कुणाल गांजावाला यांचं आणि संगीत होतं अजय अतुल यांचं.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांच्या स्वरातली महेंद्र देहलवी यांची गझल. संगीत आहे ललित सेन यांचं.

श्रुतीहो अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांच्या स्वरातली ही गझल होती महेंद्र देहलवी यांची. संगीतकार होते ललित सेन. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं गीत. गीत आणि संगीत आहे अशोक पत्की यांचं.

पावरी हरी श्रोते हो, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं अशोक पत्के यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शांता शेळके यांची रचना. स्वर आहे सुषमा श्रेष्ठ यांचा आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रुती हो सुषमा श्रेष्ठा यांच्या स्वरातलं हे बालगीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रुते हो मिश्र संगीताचा आनंद आपण पुन्हा घेऊ शकाल ठीक 11:30 वाजता. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले सुधीर फडके यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट आहे जगाच्या पाठीवर.

च्या पाठीवर या चित्रपटातलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. स्वर होता आशा भोसले, सुधीर फडके यांचा आणि संगीतकार होते सुधीर फडके. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जावयाची जात या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले, वर्षा भोसले आणि सहकार यांचा. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: श्रोतेहो, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं नाधो महानोर यांचं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं जैत रे जैत या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:15 वाजले आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गंगाधर महामरे यांची रचना. स्वर आहे आशा भोसले यांचं आणि संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं गंगाधर महांबरे यांचं आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांचं गीत. गायलं आहे उषा मंगेशकर यांनी आणि संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: श्रोते हो, उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

श्रुती हो सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. या गीताबरोबरच आजचा आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रुती हो सकाळचे 11:30 वाजले आहेत. आता आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत, संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले यांनी आणि संगीत आहे आनंद घन यांचं.

श्रोतेहो आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत होतं आनंद खन यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद. नाटक आहे संशय कल्लोळ.

श्रुती हो वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे नाट्यपद होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं आणि नाटक होतं संशय कल्लोळ. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 12:15 वाजले आहेत. ऐकूया लोकसंगीत. सादरकर्त्या आहेत रेखा माडवी आणि सहकारी.

श्रोतेहो लोकसंगीत आपण ऐकलं. सादरकर्त्या होत्या रेखा मांडवी आणि सहकारी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. तेव्हा या सकाळच्या प्रसारणातून मी ऐश्वर्या ढवळीकर आपली रजा घेते. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: श्रोते हो, पु ल देशपांडे यांचं एक वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खर तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हां, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हटलं हो मामा चालेल. म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते, तिथं डान्स करते, पुन्हा बसते आणि येते. मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियड मध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खर तर संकल्पना अशी चर्चेतनं सुचली असं म्हणूया.
1: हो.
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं, मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच. कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे. त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला आणि मग तो विक्रम. म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय

असणारे, त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले, परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा.

0: झालं किल्ला वगैरे असं चढायला, पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
1: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
0: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
1: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून, आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला, कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे, पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली. आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं, त्याच नंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं, तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्यूम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं. मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाही
1: आहे,
2: पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे, त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
2: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची. नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
0: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके,
0: आम्ही 4 डान्ससाठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे.
0: हो,
1: ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला. आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे. या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
0: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये. एकदम लास्टला मी पोहोचले होते कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला तू डान्स करू शकतीस कितीही वेळ, पण चालण्याची सवय नाही आहे तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाही आहे, म्हणून मग मी वर्षभर पुढं एका क्लासला चालत जात होते.
1: बर.
0: हा, म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन, पण नाही मी डेडिकेशन चालत होते. म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी. मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केलं आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे, त्यामुळे तिकडचं तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं, म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
2: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळं तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारण त्यांना जमलं नाही, पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं. आणि दिव्याचे पण क्लासेस असतात त्यामुळं तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळं मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची, रनिंगला पण जात होती मला वाटतं, आणि मी माझी वेगळी तयारी, म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली नाही,
0: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचं.
0: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला. ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही. दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो कारण चौघी चौघीकडं 4 ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली.

0: एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू. आणि भेट काय आमची नंतर झाली नाही, शेवटी आम्ही एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला. आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय.
1: ओके.
0: आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
1: ही संकल्पना सुचलेली होती म्हणजे ठरलं एव्हरेस्ट वर करायचं. मग यामागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
0: हा दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती. आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं. आणि मला माउंटन्स खूप आवडतात त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप. त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा. आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं. पण सगळ्यांनी एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना तर ते घेऊन जाणार होते आम्हाला. तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता. म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी. आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते म्हणजे हवामानाच्या दृष्टीने विचारते.
0: हा असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे. ही सगळ्या गोष्टी म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता?
0: ओके.
1: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून. आणि त्यात आम्ही चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढ्या लांबचा प्रवास पहिला होता. त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये. आणि शेवटी तो दिवस आला, आम्ही एक बस कॅब सारखं असं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी. आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता, मग आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
1: बरोबर.
2: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे. पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती. इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे
0: पाऊस पडला
2: त्यात आणि आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण. पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं. ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
2: टँगोचे मोनास्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल, अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
1: तुम्ही ठराविक ठिकाण डान्स साठीच असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा ते सरांनीच. आता आमचं कसं होतं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही. आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स एव्हरेस्ट बेस कॅम्पला. पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला. काला पठारच्या अलीकडे थोडस, काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच
2: 1000 फूट वरती आहे.
0: पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो कारण बाप रे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की

0: बाहेर नाही थांबू देत म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी बेस कॅम्पला गेलो.
1: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं आणि खर तर देवी काय म्हणतात शक्ती असेल त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
0: हो आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: वा हो, त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती त्यामुळे हा परफॉर्मन्स खर तर होऊ शकला.
1: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथन निघताना? म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
0: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे, हळूहळू पुढे जाईल तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
1: कॉमन
0: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचीला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
1: बर
0: असं झालं आम्हाला कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
2: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून. डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं. तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
1: बरोबर.
0: हा म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्स ना वगैरे
1: मॅच
2: होण्यासाठी.
1: बरोबर. पण ते साधारण किती उंच होत?
2: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
1: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
0: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
2: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
0: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला
2: होता, तो आम्ही
0: दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
1: इतक्या वर्षानंतर.
0: तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
1: मी आत्ता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही.
2: डेफिनेटली वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
0: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ. आमचं इथपर्यंत बोलणं झालं.
1: ऍक्च्युअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असताना आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो, म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
0: प्रत्यक्षात एकदमच वेगळं कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
2: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण.
1: बर.
0: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हतं थोडे दिवस.
1: पाणीच अव्हेलेबल नसेल
2: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला
0: कारण
2: टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
0: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं. तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
1: कारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
0: आम्ही 14 दिवसांचा केला
2: आणि बाकी सगळं 17 दिवस.
1: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचा डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दामून रिस्ट्रिक्शन घालून गेले किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्टच पदार्थ खावे?
2: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे
0: बेसवाले सगळे म्हणजे ब्रेड बेसवाले
2: सगळे असे मिळतात म्हणजे जिथं त्या कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, बेसली दाल भात किंवा जर असं फार
0: बदल दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
2: कारण चवच नसते, मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये.

0: असतात.
1: मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
0: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
2: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती, म्हणजे गेलीच होती सगळ्यांची. आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता. होय, ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला. असं कसं बस तिघा तिघांमध्ये एकच काही तर ब्रेड घेतला. शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले, पूर्ण ग्रुपच, की दोघात तिघात एक डिश घेऊया.
0: रेग्युलर ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात, म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे त्यात तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात. तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं, ते काय काय घेऊन गेला होता.
1: आम्ही तर ड्रेस, शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं, ऑर्नामेंट सगळं घातलेलं. फक्त
0: घालून तुम्ही थोडक्यात
2: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला. आधीचा
0: केवढा होता साधारण?
1: 7-8 किलोमीटर तरी असेल.
2: पण ना
1: जायला फार वेळ नाही,
2: पण ना तो असं वाटतो छोटा, काउंट वाईज छोटा वाटतो, पण खूप अवघड असतो. म्हणजे टफ असतो,
1: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचं असतो.
2: आणि स्पीड एकदम स्लो असतं, स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
0: ऑक्सिजन लेवल कमी असतं.
2: हा, त्यामुळे.
0: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
2: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं. म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
0: बाकी की कोणाला तुम्हाला त्रास झाला का काही?
1: थोडा त्रास झाला मला, म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला ताप पण आला होता मला. हा, तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला. पण तरी काय म्हणतात, एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
2: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी थँगोचेचा, किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं, सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे, इतर सामान आमची सॅक सोडली तर. मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना, कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं.
0: ड्रेपरी म्हणजे नुसतं वेशभूषा नाही, बरोबर तुमचे दागिने आहेत.
2: हा, म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे,
1: पण नाही, ते ट्रेक करताना जाणवलं.
2: म्हणजे असं हे, म्हणजे हे भरून यायचं.
0: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर येतो. हा, तेच.
2: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललोय.
0: ऍक्च्युअल पोहोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोहोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
2: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते, म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते. आणि बाकी काय जे नेहमीच होतं, हँड ग्लोव्स वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता, असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते.
0: काय सांगते,
2: हो खूप तास लागले. आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं. म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही, मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते. आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो, एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो, तिथं मला असं झालं की मला बास, आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं. आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले, काय बोलायला लागले, एकच टप्पा राहिला आता, एकच. पण नाही, तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती. आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
1: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती, त्यामुळे मला पण थोडस खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये, काय हे म्हणून.
2: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून,
0: कारण वातावरण पूर्णच वेगळं.
2: हो ना, हो ना.
0: आणि आपल्याला
1: कधीच गेले नव्हते, त्यामुळे मला काहीच अनुभव नाही. आणि ते झाल्यावरती मला मग आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा, कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले, काय नाही मिताली, काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे, तू खरं सुखरूप घरी ये. पण नाही, मला डान्स करायचाच होता.
2: ते मात्र तिचं ठाम होतं, म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
0: आता हे जे तू बोललीस, ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
2: खूप

0: चांगला होता. म्हणजे खर तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते. नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे, माझ्या मुली पण गुणी आहे.
1: नाही अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्य मिळणं,
0: मी पण त्यासाठी ब्लेस्ड
1: आहे. हा त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात, म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला सुद्धा काही घातलं नसेल.
2: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं.
1: आणि साधारण टेम्परेचर किती होतं तिथे?
2: -10
0: होतं.
1: बापरे.
2: ग्लोव्ज पण नंतर काढले होते,
1: दिसायला पाहिजेत म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
0: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स.
2: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5-7 मिनिटाचा.
1: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे
2: होतं.
1: ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
2: खूप फरक आहे. एकतर सरफेस, आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही की पाय मारा कसेही करा पण, आणि जागा भरपूर असते. ओके, तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना आणि बर्फात करूच शकत नव्हतं आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगं तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही? म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडस अजून वरती तिथे काहीतरी होतं.
0: मग तिथं स्नो नव्हता पण खडक होते, एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे चौघी माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते. आदल्या दिवशी चार्ज केला होता तो आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
1: गारठला,
2: हा तोही गारठला आणि आवाज हवा होती ना,
0: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हतं, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा असं घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडं ना स्पीकर होता आणि तो असं गाणी ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जात ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय,
2: थोडी जमा झाली
0: ना वगैरे, पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं.
1: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल?
2: खरंच ना. आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
1: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
2: आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, 4-5 जण होते आणि बाकी ते बाहेरचे होते, फॉरेनर्स होते आणि शेर्पा होते.
1: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली? कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
2: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत. त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी. म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
1: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
2: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचा हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आत्ता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
1: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळेची भावना
2: छान वाटत. थंडी तर वाजतच नव्हती,
0: म्हणजे थंडी वाजत नव्हती आम्हाला डान्स करताना, थंडी वाजत नव्हती कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स,
2: तिथे 1 मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त अवघड होत
1: बरोबर. पण 13 मिनिटं

0: आणि आधीचे 4-5 मिनिटं
1: जे काही घुंगरू वगैरे
0: वगैरे घालायला वगैरे.
1: आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे.
0: मग सगळेजण म्हटले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
2: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
0: आम्हाला. डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं. म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतका छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं. पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
2: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल.
0: किती सुंदर अंगावर,
2: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय.
0: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना. पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता. आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं होतं, त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य.
2: किती सुंदर, म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरन खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल्ट.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तस नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होतात,
1: तर काही असा वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं
0: म्हणजे.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं
0: बर
1: पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता, संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय. मला असं आठवतंय तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण ना दृश्य खूप छान होतं. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं, आता बास. म्हणजे मी कधी रडले नाही ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास आता बास संपवा ट्रेक हा.
0: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं आपला, हे जो काही आपण ठरवलंय जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रति जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
1: करेक्ट, तसं झालं असेल. कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही
0: जाणार.
1: आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला
0: जनरली. इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
1: खरंय, कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला पॅच. ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली,
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा. हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो त्यानंतर आम्ही बरेच लोक म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
1: 5-6 लोक सोडले तर सगळेच
2: आम्ही हेलिकॉप्टरने खाली आलो होतो लुकला पर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसले होते. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेस. आणि मग तो हेलिकॉप्टर

0: हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या, पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती त्या अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे, त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
1: ते कारण जे कोणी हेलिकॉप्टरनी जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथल्या रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे असायचं, -19.
0: अरे बापरे, आता परत तिथे एक रात्र काढायची आहे असं झालं.
1: सगळ्यांना थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
2: खूप छान, खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टलाच
0: गेले,
2: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता?
0: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलं तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
1: हो ना, आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केलाय आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प, आधी मध्ये कुठं काय नाही.
2: बरोबर,
0: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठल्या ट्रेक्स करावेसे वाटतायत.
2: खरं ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच, अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
1: घरच्यांचं,
0: होय, आई बाबांचं
2: आणि बाकी
1: शुभेच्छुक, म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी, म्हणजे कसं असतं माहितीये शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये, आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत पण ती मनात आहे आमच्या.
2: बरोबर.
1: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे, खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते.
2: ओके.
1: म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते, म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता, डॉक्टर अनिता काकू पण होत्या आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज, म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागणार
0: द्यायचे.
1: हा,
2: कारण आवश्यकता होती या गोष्टींची, कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
1: राहणं
2: तितकंच महत्वाचं होतं.
1: जसं की आता हिला थोडा मितालेला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
2: बरोबर.
1: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकीचे पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम, म्हणजे सगळे चांगले.
0: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असं बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
1: काकूंनी
0: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
1: त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या,
0: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या,
1: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे, कुणाला काय पाहिजे हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे.
0: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल, आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून, आणि आले रात्री नॉक केलं आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे, हा हे होतंय, हे नसतंय होत तरी पण घे.
2: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
0: फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं.
2: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
1: आनंद होता.
2: बरोबर.
1: तो वेळ त्यांच्या सोबत पण खूप छान गेला आमचा.
2: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
1: डिफिकल्ट ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस,
0: वायफायचे
1: वेगळे चार्जेस असं चालू होत होतं, त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळ.

0: वेळानंतर झाला
1: नाही माझा झाला होता
0: झाला
1: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान म्हणून खूप प्राऊड फील होते मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते मग आईचं तर असं म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होत
2: साहजिक आहे कारण
1: लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला
0: बरोबर मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला बरोबर तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला
2: बर बर बर एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली
0: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाहीये
2: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे
0: नाही हा पहिलाच त्यामुळे सेटर आहोत
2: खूप मस्त छान खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहतंय तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडस सांगणं
0: हो आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथं आहे म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय त्यामुळेच मी आज इथं आहे तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये
2: त्यानंतर केवढी
0: होती मी 12वीत होते तेव्हा त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे गोव्यामध्ये एकाने ऑर्गनाईज केलं होतं आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार आणि योगायोगानं माझ्या मामाने एक न्यूज बघितली गोव्याच्या मामाने तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते पण हे खूप कमीदा बोललं जातंय माझ्याकडे मग त्याचा एक अनुभव मिळाला मला मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये
2: बरोबर
0: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये
2: बरोबर
0: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं
2: दुसरं कुठलं
0: लावणीमध्ये
2: केलं
0: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं
2: आणि वैयक्तिक
0: आणि मग एव्हरेस्ट बेसच केलं
2: पुढचं उद्दिष्ट
0: आहेत अजून आहेत 2-3-4 असतील आता हळूहळू ते करणार काम सुरू केलंय थोडस एकाच पण परत काही गोष्टी मध्ये आल्या त्यामध्ये थांबलंय आता परत सुरू करीन
2: बरोबर मिताली ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल
0: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल मिताली आमची तपस्यासिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये
2: बरोबर
0: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्याचा
2: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय
1: मी सध्या एमए करते भरतनाट्यम मध्ये आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे त्याची सत्ता तयारी
0: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये हे दुसरं सेकंड मास्टर्स
1: आणि बीएड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन
2: बर त्या दृष्टीने आणि शिकणं सुरूच आहे
1: शिकणं काही थांबत नाही म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येत आयुष्यभर
2: कलेमध्ये असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं त्यामुळे तशीच साथ ती राहते आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते

0: कलाकारांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत, त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे, ते जे काही वेटेज आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
1: हे
0: क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
1: अशीच
0: भरपूर आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं. आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असतात तर अजून आम्ही मजा आली असती, पण ते इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच, खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: विद्या मंडळ महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता.
1: ये है देश का नंबर वन मनोरंजन चैनल विविध भारती, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर लेकर हम बस कुछ ही पलों में हाजिर होंगे.

0: जी श्रोताओं, आपको हेमा मालिनी वाला गीत भी हम बस थोड़ी ही देर
1: भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात

29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाज माध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्न सुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनु रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री V.D. Satheesan यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: और आगे भाभी बीमार है, छुटकी को आया बुखार है, आंखें जैसी की तैसी हैं, गठिया की हालत वैसी है, अब तो बिटवा है ये लगता, मौत ही जैसे अंतिम हल है, शेष कुशल है।
2: तो सुनिए आज के मेहमान 10 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: आप सुन रहे हैं सुरीला सफर. आइए अब आपको सुनवाते हैं मिलन फिल्म का ये गीत और

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयावरून 941.50 रुपये इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक

नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं NTA नं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं CBSE समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार

0: बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालेन्साकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: बजे सिर्फ विविध भारती पर.
2: मनचाही गीत कार्यक्रम में आप सभी का एक बार फिर से स्वागत है. लीजिए हम अगला खत शामिल कर रहे हैं. नेहरू चौक पेठन से ये खत हमें आया है. सुरेश जाधव, अनीता जाधव, प्रसाद जाधव, बेबी सोनल जाधव, इन्होंने इस गीत की फरमाइश की है जो कि है फिल्म दोस्ती से राही मनवा दुख की चिंता. इस गीत को गा रहे हैं मोहम्मद रफ़ी. उन्हीं की आवाज़ में ये गीत आप सुनेंगे. मजरू सुल्तानपुरी के बोल लक्ष्मीकांत प्यारीलाल का संगीत.
3: दुख हो या सुख जब सदा संग रहे ना को फिर दुख

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार असून गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारणात मी सारिका साळवी मनापूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांचा स्वर, यशवंत देव यांच्या गीताला संगीत, प्रभाकर जोग यांचं.

0: अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
4: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात बालकवी यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं बालकवी यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर रामदास कामत यांनी गायलेलं मत्स्यगंधा या नाटकातलं पद वसंत कानेटकर यांच्या गीताला संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

मत्स्यगंधा या नाटकातलं हे पद होतं रामदास कामत यांच्या स्वरात. वसंत कानेटकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

श्रोते हो, हा स्वर होता जय वालिया यांचा. गीत आणि संगीत होतं ललित सेन यांचं. कार्यक्रमात यानंतर अर्जुन पंडित या चित्रपटासाठी दलेर मेहंदी आणि अलका यांनी

0: दलेर मेहंदी आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात हे गीत होतं अर्जुन पंडित या चित्रपटातलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं होतं समीर यांनी. आता ऐकूया रचना योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं.
1: बोला नाथ, अरे शकून सांग, अरे कोण पैसा देईल का ते बोल, अरे पाऊस पडेल काय.

श्रोतेहो रचना योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. संगीत दिलं होतं मीना खडीकर यांनी. याबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजता आहेत. ऐकूया कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

0: हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर, त्यांच्याशी बातचीत केलीये डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्स्टर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर MA, MEd, MPhil, SET, PhD आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी, गडिंग्लज आणि कागल येथे गट शिक्षण अधिकारी या पदावर काम केलं आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहाय्यक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 संपादित केलेली आहेत आणि 2 मी स्वतः लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊल वाटा, यामध्ये उपक्रम

0: कामशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केलेली आहे. आणि त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आला त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षणाधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झालेले आहेत आणि यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे, परंतु यामध्ये फायद्याबरोबर ज्याची आव्हाने खूप मोठी आहेत. तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडस समजावून सांगा.
0: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं. मग इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आली, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो. असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला आपण म्हणू शकतो.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा. तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
0: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे. आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे. शाळा महाविद्यालय जे असतील त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि आज बहुतांश शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे. कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते. आज देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे आणि काही जिल्हा परिषद शाळां 100% आपण डिजिटल केलेला आहे. मी कागलमध्ये असताना 100% वर्ग खोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत.
1: नक्कीच सर. सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनी सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीने?
0: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे. आणि या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या आत दिलं जातं पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही. पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो. पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो, शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो, म्हणजे ते ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे. हा मुख्य फरक आहे. इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या,

0: इकडे मात्र तसं नाही. इकडे भौतिक सुविधांची तेलपल्ला उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो. तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणार्थीकांची जी तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते, ती खडू, फळा, चित्रे, नकाशे ही मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या ह्याच्यामध्ये असतो. इकडं म्हटलं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही. अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं. तिथं त्याचा येण्या जाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही. तो घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हींमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर. सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
0: बरोबर आहे, आपण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ह्या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो. तसंच अनेक प्रकारची माहिती ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्ट बोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसतायत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारचे स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतायत.
1: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं 1-to-1 आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात, विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते शिक्षकांना कळत असतं आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
0: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खरं तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे. याचं पारंपरिक शिक्षण मध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात, त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते मग बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोष असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक, आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जी सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधनं नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं, आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होऊन त्यांचं अवधान कुठंपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशामध्ये, की हेडबेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठंपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता

0: तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीने
0: त्या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
1: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरेचसे साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
0: बरोबर आहे, साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावस्त्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट TV, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसं करायचं याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो ही देखील अडचण आहे.
1: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
0: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेली आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ॲप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईलमार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला मी गटशिक्षण अधिकारी असताना आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं मी प्रत्येक विषय निहायनी येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतोय हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता हे त्याच्यामधलं एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरची व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ती वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या कुठेही कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता त्याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे तो AI चं जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये

0: त्याचा आता वापर केला जातो. आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल, सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना MKCL बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही AIचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये AIचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. AIची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं आपल्याकडं आज जिल्हा परिषदेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानानं परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो. त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा, स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड TV असेल, LCD प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत, तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्स मध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे.
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं. आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत, त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. हे विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण या प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं आपण चढदिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ही शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधनं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचं मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा वापर कसा करायचा, आपल्या गट

0: कशा अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्या समोर आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला विसाव्या वर्षी जर अवगत झालं असेल तर आता ते आठव्या वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ती माहिती होतं. इतकी शार्प पिढी हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अध्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो, एका क्लिक वरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो, म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते, त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं. म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभं राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, पण या विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: श्रोते हो युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात. आम्ही तो सहक्षेपित केला. 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय.

0: सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
0: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक करायचं
2: बस. त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
1: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
0: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा रजनीगंधा
1: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. सायंकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं आणि चित्रपट सांगते ऐका.

0: सांगते ऐका या चित्रपटासाठी हा स्वर होता आशा भोसले यांचा. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बर?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बर का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर हळदी कुंकू या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा स्वर, जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत, विश्वनाथ मोरे यांचं.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी आणि चित्रपट होता हळदी कुंकू. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आणि चित्रपट गंगेत घोडं नालं.

गंगेत घोडं न्हालं या चित्रपटासाठी हा स्वर होता आशा भोसले यांचा. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर मोलकरीन या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा स्वर, पी सावळाराम यांच्या गीताला संगीत, वसंत देसाई यांचं.

श्रोते हो, मोलकरीन या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा हा स्वर आपण ऐकलात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोते हो, हे PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर रिक्त जागेसंबंधीचं निवेदन आहे. PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गांमधील रिक्त जागांकरिता पालक आपले अर्ज PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवसात जमा करू शकतील. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. निवेदन संपलं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुहासचंद्र कुलकर्णी यांचं आणि चित्रपट तुझ्या वाचून कर्मेना.

अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सुहासचंद्र कुलकर्णी यांनी आणि चित्रपट होता तुझ्या वाचून कर्मेना. श्रोते हो, आता ऐकूया हा खेळ सावल्यांचा. या चित्रपटासाठी अनुराधा पोडवाल आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि चित्रपट होता हा खेळ सावल्यांचा.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत होतं सुरेश भट यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट होता उंबरठा. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
6: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 11 जून 2026 विषय आहे जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षणाचं महत्त्व. तज्ज्ञ असतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. नुकत्याच त्या हा इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत येत्या शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमात. तेव्हा बुधवारी सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा तुमच्या आवडीचं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: शंभर अंश 1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। सायंकाळचे 6:35 झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोतेहो, या रूपरेषेनंतर 6:40 ऐकणार आहात हिंदी भक्ती संगीत, 7:15 वृत्तविशेष, 7:30 लोकसंगीत। कार्यक्रमात आज ऐकणार आहात गुलाबबाई संगमनेर यांनी सादर केलेल्या लावण्या, 8:15 बालमेळा, 8:35 सुगम संगीत, 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम, सूत्रसंचालन आणि निवेदन संजय वैरागर यांचं, रजनीगंधा रात्री 10:00, 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका वंचितो को वरीयता। श्रोतेहो, आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:51, 6:05 मंगल प्रभात, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन, लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं। सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितले जाईल कार्यक्रमाची रूपरेषा। 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात औषधी वनस्पती लागवड याविषयी माहिती, 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेली माहिती, सादर करते धीरज कुंडली केदारी। 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयी कौमुदी जामखंडीकर यांनी दिलेली माहिती, 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक प्रदीप पेंढारे, 7:00 आजचा सुविचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून, 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर, 7:45 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल, 7:50 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो, 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया। सकाळी 8:20 आणि रात्री 8:35 ऐकणार आहात सुगम संगीत, 8:40 आणि रात्री 8:15 आनंद घेणार आहात मिश्र संगीताचा, 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात मालिका थोर संत परंपरा सादर करते प्रदीप हलसगीकर, 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून, 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम। श्रोतेहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमाने, 5:30 युवक मित्रमैत्रिणीसाठीचा कार्यक्रम युववाणी, सूत्रसंचालन प्राची वाडेकर हिचं, सादर करते सुदाम बटुळे, 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकार्यांनी सादर केलेलं भारूड, 7:15 वृत्तविशेष, 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला सघन पद्धतीने कोरडवाहू कापसाचे उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले प्राचार्य राजेंद्र वाघ यांची मुलाखत आणि त्यानंतर

पाणी परीक्षण याविषयी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता इथल्या प्रयोगशाळा सहाय्यक शीतल शिवाजीराव पाचोरे यांची मुलाखत. 9 वाजता श्री सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेकर महाराज यांचं प्रवचन. 9:30 वाजता साज संगीत. संकलन आणि निवेदन ऐश्वर्या ढवळीकर यांचं. 10 वाजता रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान सशक्तीकरण. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत सहक्षेपित होती. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: श्रोते हो, सायंकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी भक्ती संगीत थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर ला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, हिंदी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला हरिओम शरण आणि नंदिनी शरण यांचा स्वर, गीत आणि संगीत हरिओम शरण यांचं.

हरी ओम शरण आणि नंदिनी शरण यांचं स्वर आपण ऐकलात. गीत आणि संगीत होतं हरी ओम शरण यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अनूप जलोटा यांचा स्वर, गीत जे के सेठपाल यांचं आणि संगीत सुरिंदर कोहली यांचं.

श्रोते हो, अनूप जलोटा यांनी गायलेली ही रचना होती जे के सेटपाल यांची. संगीतकार होते सुरिंदर कोहली. श्रोते हो, आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांचा स्वर, गीत आणि संगीत निखिल विनय यांचं.

0: श्रोते हो, हा स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. गीत आणि संगीत होतं निखिल विनय यांचं.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती संत मीराबाई यांची. संगीत दिलं होतं जयदेव यांनी. याबरोबरच हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न झाला.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती LPG सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबई सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं NTA समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता बाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं CBSEनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. असा खेळ थांबला तेव्हा रहमत शहा 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी

0: ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA नं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537°, 558 किलोहर्ट्ज वर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आत्ताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारणं दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे, त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षांमध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिमा त्या त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील, मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर, युद्ध, दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार, त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोनानंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावर

0: व्यक्ती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला दोन वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
0: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली दोन अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घस्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960च्या दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मी तिला 50%हून जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो. हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री पंतप्रधान इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या 3 देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोते हो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेला आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साध पडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षामध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातनं जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या

0: प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक ठीक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साद पडसाद आहे. ही भूमिका ज्यावेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवलाय. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर तीन दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं, ते ग्लोबल साऊथ. आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेलं आहे. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 ला जेव्हा भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स झाली तर त्या G20च्या कॉन्फरन्समध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररिलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने या काळात काम केलं. आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल, त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
2: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतात असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याच वेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तव देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
1: श्रोते हो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी सांगितलं,
2: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी 3 मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो, म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल त्याचं 500 GW लक्ष्य असेल किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा 3 क्रमांक. आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणामधल्या गुडगाव येथे आहे, या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात त्यात पॅरिस मधली जी 2015 जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो, अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो 3 मुद्दा मी मानतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल. आणि औद्योगिक विकास आणि जो

0: पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल.
1: श्रोतेहो, भारत सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

0: वृत्तविशेष आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: 100° 1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. श्रोते हो, आज ऐकणार आहात गुलाबबाई संगमनेरकर यांनी सादर केलेल्या लावण्या.

श्रोते हो, लावणी कला ही आपल्या महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. या लोककलेचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम अनेक कलावंत करत आहेत. अलीकडेच आपल्या संगमनेर इथले ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना

भारत सरकारच्या वतीने त्यांच्या या लोककलेच्या संवर्धनाच्या कार्यासाठी पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रोतेहो, आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात गुलाबबाई संगमनेर यांनी सादर केलेला लावण्या आपण ऐकल्यात. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

0: श्रोतेहो रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 74008440088.
3: 74008440088.
5: 10 लाखांची लॉटरी मला.
6: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
7: आरबीआय सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: लवकर टिफिन पॅक करा. राजू, मोबाईल सोड.
10: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
9: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
10: मग योग्य नंबर
9: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
10: तुम्ही तर वाचवलं ताई.
9: कामापासून नाही.
11: आरबीआय म्हणते
12: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
13: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
14: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
13: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
15: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
14: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
15: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
16: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अगदी जगभरात कुठेही.
17: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
18: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
17: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
19: वणक्कम.
7: नमस्कार.
5: नमस्कार.
19: राम राम.
7: अस्सलाम वालेकुम.
5: सत श्री अकाल जी.
1: या सर्वांचा अर्थ एकच.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं

आकाशवाणी मुंबई। मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित। उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड। स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे। गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे। जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे। दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे। दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मंगोलियात उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली। अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला, तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिम बेकवर 2-0 मात केली। 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक निश्चित केलं, तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्यपदक पटकावलं। न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या

0: आपल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA ने फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान

0: सेओंगसुक राष्ट्रपतींको नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालमेळा. कार्यक्रमात आज बालकवयित्री रेवती चौहान हिची प्रज्ञा असनीकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: बालमित्र मैत्रिणींनो नमस्कार आणि आजच्या बालमेळा कार्यक्रमात आपल्या सर्व छोट्या दोस्तांचं खूप खूप स्वागत. बालमित्रांनो, तुम्हाला कविता म्हणायला आवडते ना? कवितेच्या दुनियेत असं म्हटलं जातं की जे न दिसे रवी ते दिसे कवी. आज आपल्या बालमेळा कार्यक्रमात आपल्या कवितांच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हायला आलीये आपली एक बालकवयत्री मैत्रीण रेवती गौरी संदीप चव्हाण. रेवती, तुझं बालमेळा कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद ताई.
0: बालमित्रांनो, काही महिन्यांपूर्वी ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं काव्यहोत्र या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात राज्यभरातील बालकवींनी सलग 29 तास कवितांचं सादरीकरण करून वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये स्थान मिळवलं. आणि याच कार्यक्रमात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या रेवतीच्या स्वरचित 51 कवितांच्या वेबसाईटचं डिजिटल उद्घाटनही करण्यात आलं होतं. तेव्हा रेवती, बालमेळा कार्यक्रमात तुझं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद ताई.
0: रेवती, तर मला सुरुवातीला तुला विचारावंसं वाटतंय, तुझी पहिली कविता तू कधी केलीस आणि ती कोणती होती?
1: असं तर मी LKG UKG ला असतापासूनच माझ्या काही लहानशा तोडक्या मोडक्या रचना असायच्या. त्या मी माझ्या आईला सांगायचे आणि ती एका नोटबुक मध्ये ते लिहायची.
0: बर.
1: पण मी जेव्हा 3-4 गेले तेव्हा मी माझी एक पहिली कविता लिहिली होती. ती माझ्या मैत्रिणींवर लिहिली होती. शीर्षक होतं मैत्री.
0: वा.
1: मैत्री. मैत्री म्हणजे मित्रांनो असते एक आस, चार चौकटीच्या बाहेर असते मैत्री खास. मैत्री म्हणजे रानातल्या मातीची आणि शेतकऱ्याची गाठ. मैत्री म्हणजे खांद्यावरचा प्रेमाचा हात. मैत्री म्हणजे हास्याचा गडगडाट. मैत्री म्हणजे आठवणींची साथ. पण मैत्री जर चुकली मैत्रीची संगत तर चुकते आयुष्याची वाट. मैत्री पाहिजे निस्वार्थ, मगच वाहतो आनंदाचा पाठ. मगच वाहतो आनंदाचा पाठ.
0: वा. रेवती, तू कुठल्या कुठल्या प्रकारच्या कविता करतेस ग?
1: निसर्ग, मित्रमैत्रिणींवर, सणांबद्दल जेव्हा मला माहिती कळते तेव्हा त्या सणांवरती.
0: बर, एखादी कविता अजून?
1: ह्या माझ्या कवितेचे नाव आहे एकदा परत जगूया. शाळेचा गणवेश, खडू आणि पाट्या, हे दिवस परत येणार नाहीत रे वेड्या. चालू तासात केलेला गप्पा, पण शांत बसावे कारण बेशिस्त म्हणून लागू नये धप्पा. पुन्हा कधीतरी मन एकटंच त्या वर्गात जाऊन बसेल. मनातल्या मनात हे दिवस आठवून मी एकटीच हसेल. चला आपण सर्वच आपले शाळेचे दिवस आठवूया. गणू बंट्या म्हणून एकदा परत जगूया. मैत्रिणींना आठवून एकदा चर्चा तरी करून बघूया. एकदा परत जगूया, एकदा परत जगूया.
0: अरे वा, किती छान. रेवती, कविता लिहावी असं तुला कधी वाटलं किंवा कसं सुचलं?
1: जेव्हा मला एखाद्या सणाविषयी, एखाद्या घटनेविषयी जेव्हा मला अधिक माहिती मिळायची किंवा मला ते सगळं नजरेस यायचं तेव्हा मला वाटायचं की हे सगळं जे आहे ते माझ्या डोक्यात चिंतन व्हायचं. व मला तेव्हा वाटायचं की जर याच्यावर आपण काही रचना केल्या तर ते अजून प्रभावशील असेल.
0: अच्छा, पण तू कविता वाचतेस का दुसऱ्या कवींच्या?
1: हो नक्कीच. मी कुसुमाग्रज, बहिणाबाई यासारख्या प्रसिद्ध कवी कवयित्रींची कविता वाचते व त्यांच्यापासून प्रेरणा घेते की आपण शब्दांमध्ये कसे बदल केले पाहिजे.
0: रेवती, आता आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीत म्हटलो की काव्यहोत्र हा जो उपक्रम राबवला गेला त्या उपक्रमाबद्दल सांग ना.
1: नक्कीच. मला त्या उपक्रमाबद्दल माहिती कळली अशी की त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी एक बालकवी म्हणून स्पर्धा घेतली होती. मी त्यात सहभाग घेतला होता आणि बालकवी म्हणून मला त्या स्पर्धेमध्येही सन्मानित करण्यात आले होते. आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी काव्यहोत्र म्हणून एक उपक्रम राबवला होता. त्यामुळे मग मी त्या उपक्रमामध्ये सहभागी झाले. माझ्या दादानी माझी एक वेबसाईट बनवलेली आहे रेवतीच पोयम वर्ल्ड नावानी आणि तिचं डिजिटल उद्घाटन तिथे झालं होतं.
0: अच्छा, त्यातलीच एखादी कविता ऐकवशील?
1: मी आता कृतज्ञ.

0: व्हावे. माझे शब्द संपल्यावर तुझ्या शब्दांनी अपुरे वाक्य पूर्ण केले. आयुष्याचे सर्व पडाव तुझ्यामुळे पूर्ण झाले. कधी कधी वाटते तुझ्या प्रती मी झाले कृतज्ञ. सत्य आज कळून चुकले म्हणून तुझ्या गुणवर्णनात मी झाले मग्न. काळोख सर्वत्र झाला होता. घाबरे घुबरे झाले होते मन. वाट सापडत नव्हती. घाबरले होते एक क्षण. पण तुझा हात हातात होता म्हणून निर्धास्त होते मन. अनेक छोटे मोठे वादळ आले येतात जातात. मात्र मंद झुळकेप्रमाणे सुखाचे वारे तुझ्यासारखे काही कमीच वाहतात. कधीतरी आम्ही सर्वच तुझ्या प्रती कृतज्ञ व्हावे. मगच तुला मनातून खऱ्या अर्थाने आई म्हणावे.
1: खूप छान रेवती. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाताना कोणीतरी गुरु असावा लागतो, मार्गदर्शक असावा लागतो. तर तुझ्या ह्या काव्य प्रवासात कोण तुझे मार्गदर्शक आहेत?
0: जास्तीत जास्त सहभाग तर माझ्या आईचा असतो. तसंच माझ्या शाळेचे प्रिन्सिपल KL वाघचौरे सर, व्हाईस प्रिन्सिपल मॅडम अमृतकर मॅडम, आणि दोन्ही विभागाच्या पर्यवेक्षिका व माझ्या मराठी विषय शिक्षिका होन मॅडम.
1: वा खूप छान. रेवती, असं म्हणतात की आपल्याला जर 10 शब्द स्वरचित लिहायचे असतील तर त्याच्या आधी आपल्याला 1000 शब्द किंवा 100 शब्द आपल्याला वाचावे लागतात. तर तू काय सांगशील याच्याविषयी, तुझं वाचन कसं आहे?
0: नक्कीच आपल्याला त्यासाठी थोडं वाचन पाहिजेच. तर जर थोडं आपण अजून वाचन केलं तर मग आपल्याला रचनांमध्ये पण बदल जाणवतो. आधी माझ्या कविता ह्या इतक्या चांगल्या नसायच्या, कारण माझं वाचन तेव्हा कमी पडत होतं. त्यानंतर मी भरपूरशे पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला. नियमित माझ्या मराठीचे जे धडे होते ते वाचले. त्यानंतर माझे शब्दसाठा वाढत गेला.
1: अच्छा रेवती, कविता मांडताना किंवा कविता करताना काही छंद असतात, काही यमक जुळावे लागतात, असं त्याची एक व्याकरणाची भाषा असते कवितेची पण स्वतःची. तर तुझ्या कवितेंमध्ये त्या पद्धतीने अभ्यास पुढे करती आहेस का?
0: हो, सर्वात आधी तर मी काही यमक सापडते आणि त्याच्यासाठी एक काही मी शब्द रचना करते आधी. मग त्यांना पुढे यमक जुळत आहेत की नाही हे बघते. आणि त्यानंतर त्या जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये काही थोडे बदल करण्याचा प्रयत्न करते.
1: वा रेवती, असं असतं ना की छोट्या मुलांनी एखादी गोष्ट केली आणि ती खूप छान झाली तर लवकर कोणाचा विश्वास बसत नाही आणि थोडं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर तुझ्या कवितेच्या बाबतीत असं काही झालंय का? काय तुझा अनुभव?
0: हो नक्कीच, माझ्यासोबत असं भरपूर वेळेस झालेलं आहे. माझी आत्तू ही कविता लिहिते, त्यामुळे सर्वांना असं वाटतं की माझ्या आत्याकडून किंवा माझे वडील मला लिहून देत असतील. तर आमची एक छोटासा एक कॅम्प होता. माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांचा माझ्यावर असाही विश्वास नव्हताच की मी लिहिते. किंवा माझ्या ज्या मॅडम होत्या त्यांनाही असं थोडस वाटत होतं की हिनी लिहिला असेल का. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तू हे आता आपण या ट्रिपला आलेलो आहे, तू एक काम कर की याच्यावर एक कविता लिही आणि आम्हाला दाखव आणि संध्याकाळी म्हणून दाखव. तर त्यांनी म्हटल्यावरती मला एक असं वाटतच होतं की आपण याच्यावर हे सगळं जे आपण बघितलं त्याच्यावरती आपण एखादी कविता लिहावी. म्हटलं ठीक आहे की मी लिहिते. मग मी कविता लिहित होते तेव्हा पण ते सगळे बघत होते की मी खरंच लिहिते की नाही. मॅडमला पण थोडस असं वाटत होतं की लिहिते खरंच लिहिते की नाही. पण मी ती कविता लिहिली आणि तर मग त्यांचा सर्वांचा विश्वास बसला की मी खरंच लिहिते, माझ्याच ह्या सगळ्या रचना आहे. आणि ती कविता त्यांना सर्वांना खूप आवडली. आणि जे आमचे मेन आहेत समीर सोमय्या सर, तेही त्या कार्यक्रमाला होते. तर तेव्हा त्यांनीही मला माझं कौतुक केलं होतं की खूप छान कविता लिहिलेली आहे, प्रोत्साहन दिलं.
1: वा किती छान. म्हणजे काहीही आपल्याला करायचं असेल तर ते आधी सिद्ध करावं लागतं.
0: हो
1: बर, तू जी कविता केलीस तुमच्या त्या कॅम्प मध्ये तर ती सादर करशील?
0: त्या ट्रिपचं नाव SBLP ट्रिप होतं, त्यामुळे त्या शब्दांचा जास्त प्रयोग केलेला आहे.
1: बर,
0: कवितेचे नाव आहे SBLP ट्रिप. हर पल आपने ती काही हमे खुशियों की राह है, हर पल आपसे नई चीजें सीखने की चाह है. नसीब है हमारा आप जैसे प्यारे शिक्षक हमने है पाए, सुनहरे पल हमने आपके साथ क्या न्यारे है बिताए. आप जैसे आदर्श गुरु हमें हर वक्त मिलते रहे, SBLP ट्रिप के प्रोग्राम में आने का अवसर हमें मिलता रहे. आपके प्रति प्यार ना कभी होगा कम, आपसे मिलने SBLP ट्रिप के प्रोग्राम में आते रहे हम, आपसे मिलने SBLP प्रोग्राम में आते रहे हम.
1: वाह खूब छान. या सगळ्या कवितांमध्ये तुझी एखादी कुठली आवडती कविता आहे का?
0: कवितेचे नाव आहे माझा शिवबा. महाप्रताप त्यांचा ऐकून पार मुघलांच्या अंगावर येई शहारा, महाप्रताप त्यांचा ऐकून पार मुघलांच्या अंगावर येई शहारा, असा लखलखता सूर्य होता स्वभाव त्याचा करारा। असा लखलखता सूर्य होता स्वभाव त्याचा करारा। शिवशंभोचा वंश जगदंबेचे वरदान त्याला, शिवशंभोचा वंश जगदंबेचे वरदान त्याला, स्वराज्यावर आलेले प्रत्येक संकट छातडावर झेलण्याचे कौशल्य होते ज्याला, स्वराज्यावर आलेले प्रत्येक संकट छातडावर झेलण्याचे कौशल्य होते ज्याला। एकच होता आणि सदैव राहील असा माझा शिवछत्रपती राजा, एकच होता आणि सदैव राहील असा माझा शिवछत्रपती राजा, नित्य त्यांच्या चरणी असो मानाचा मुजरा माझा, नित्य त्यांच्या चरणी असो मानाचा मुजरा माझा। प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल्याचे पोट फाडिले, प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल्याचे पोट फाडिले, स्वराज्यावर हात टाकणाऱ्याचे लचके त्यांनी तोडिले। तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे सारखे मावळे त्याने जोडिले, तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे सारखे मावळे त्याने जोडिले, खरी मैत्री खरी एकता काय असते ना त्यांनीच ते जाणिले। यातना कितीही व्हाव्या मात्र नेत्री स्वराज्याचे स्वप्न नित्य झळकावे, यातना कितीही व्हाव्या मात्र नेत्री स्वराज्याचे स्वप्न नित्य झळकावे, वार कितीही झाले मात्र मुखातून फक्त जगदंब निघावे, असे धगधगते काळीच फक्त माझ्या शिवबाचेच असावे, असे धगधगते काळीच फक्त माझ्या शिवबाचेच असावे।
1: वा रेवती, खूपच सुंदर कविता केलीस, तर अजून अशा काही कविता आपल्या बालमित्र मैत्रिणींसाठी सादर करशील?
0: हो नक्कीच। कवितेचे नाव आहे सखा पांडुरंग। येताच आषाढ मास मनी एकची ध्यास, येताच आषाढ मास मनी एकची ध्यास, पायी निघालो घेऊनी दिंडी फक्त माऊलीवर विश्वास, पायी घेऊनी निघालो दिंडी फक्त माऊलीवर विश्वास। हरिनामाचा चालला महागजर, हरिनामाचा चालला महागजर, माझ्या सख्याच्या वारीला आम्ही सर्व हजर, माझ्या सख्याच्या वारीला आम्ही सर्व हजर। टाळ मृदुंग वाजवीत गुंग मग्न होऊनी निघालो, टाळ मृदुंग वाजवीत गुंग मग्न होऊनी निघालो, भक्तीत दंगलो विठू रखुमाईच्या चरणी पोहोचलो, भक्तीत दंगलो विठू रखुमाईच्या चरणी पोहोचलो। गोड मोहक नाम विठ्ठल अमुच्या ओठी, गोड मोहक नाम विठ्ठल अमुच्या ओठी, बनून वारकरी मदतीचा हात द्याया संकटी पांडुरंग भेटी, बनून वारकरी मदतीचा हात द्याया आम्हा सखा पांडुरंग भेटी। भक्तीची भूक मायबापाशी भेटण्याचे सुख, भक्तीची भूक मायबापाशी भेटण्याचे सुख, आतुर झालो आता पहावे माऊलीचे प्रसन्नते मुख, आतुर झालो आता पहावे माऊलीचे प्रसन्नते मुख। प्रेमळ माय रखुमाईची साथ विठ्ठला तुला, प्रेमळ माय रखुमाईची साथ विठ्ठला तुला, वेदना साऱ्या मिटूनी गेल्या भास झाला गळा भेट दिलीस तू मला, भास झाला गळा भेट दिलीस तू मला।
1: वा खूप छान रेवती। अजून एखादी जर सामाजिक विषयाला हात घालणारी कविता तू केलेली असशील तर ती आपल्या छोट्या दोस्तांना ऐकवशील?
0: हो चालेल। कवितेचे नाव आहे स्त्री शक्ती। अख्खे विश्वचक्र तुझ्या हाती, अख्खे विश्वचक्र तुझ्या हाती, पण आयुष्यभर जपत बसलीस तू फक्त नाती, पण आयुष्यभर जपत बसलीस तू फक्त नाती। कधी सावित्री म्हणून जन्मलीस कधी आई जिजाऊ, कधी सावित्री म्हणून जन्मलीस कधी आई जिजाऊ, थोरवी गुणगान आम्ही सदाच त्यांची गाऊ, थोरवी गुणगान आम्ही सदाच त्यांची गाऊ। स्वतःच अस्तित्व ओळखायला शिक ग जरा, स्वतःच अस्तित्व ओळखायला शिक ग जरा, तुझ्यातील तू ओळखून शोधतो हरवलेला दोरा, तुझ्यातील तू ओळखून शोधतो हरवलेला दोरा। सरस्वती लक्ष्मी दुर्गा रूप तुझ्यात अनेक, सरस्वती दुर्गा लक्ष्मी रूप तुझ्यात अनेक, ओळखायला शीख नाहीस तू फक्त एक आई पत्नी लेख, ओळखायला शीख नाहीस तू फक्त एक आई पत्नी लेख जिथे तिन्ही लोक तुझ्या चरणी

0: जिथे तिन्ही लोक तुझ्या चरणी, तिथे कोमल विचारी हाच स्वभाव तुझ्या आचरणी, तिथे कोमल विचारी हाच स्वभाव तुझ्या आचरणी। स्वतात कर दुर्गेचे रूप साकार, स्वतात कर दुर्गेचे रूप साकार, ब्रह्मांडात ज्याने होईल तुझा जय जयकार, ज्याने होईल तुझा जय जयकार।
1: वा रेवती, खूपच सुंदर। म्हणजे एक एक कविता ऐकावी तर थक्क व्हायला होत आहे। अजून एखादी कविता जर तू सादर केलीस तर आम्हाला आवडेल।
0: माझी एक इंग्लिश कविताही आहे, तर ती मी म्हणून दाखवते। कवितेचे नाव आहे रियल विनर। यू हॅड वोन इज नॉट युअर फुल सक्सेस, यू हॅड वोन इज नॉट युअर फुल सक्सेस, थिंकिंग ऑलवेज आय एम विनर इज आर बिग मिस्टेक, थिंकिंग ऑलवेज आय एम विनर इज आर बिग मिस्टेक। अ रियल विनर इज वन हू इज ऑलवेज ऑन ग्राउंड, अ रियल विनर इज वन हू हू बीज ऑलवेज ऑन ग्राउंड, ऑलवेज द वर्ल्ड इज हिम अराउंड, ऑलवेज द वर्ल्ड इज हिम अराउंड। नेवर थिंक दॅट ही और शी इज ओनली परफेक्ट, नेवर थिंक दॅट ही और शी इज ओनली परफेक्ट, ओनली थिंग इज दॅट ही और शी ट्रायज दॅट नॉट अ सिंगल अपॉर्च्युनिटी शुड बी निग्लेक्ट, only thing is that he or she tries that not a single opportunity should be neglected. I had never succeeded, failed always in my life, I had never succeeded, failed always in my life, yes now you are really failed because you had never strive, yes you are really unsuccessful or failed because you are never strive. Remember there is never any finish line, remember there is never any finish line, always doing hard work is winner's sign, always doing hard work is winner's sign.
1: Wow Revati, very good. पण या व्यतिरिक्त तुझे काय काय छंद आहेस, तू घरी काय काय करतेस ते थोडंसं सांग ना आपल्या बालमित्रांना।
0: मला भरतनाट्यमची आवड आहे व मला कविता लिहायला तर आवडतातच, अभ्यासही मला खूप आवडतो। माझा शाळेत पहिलीपासून पहिला क्रमांक येतो।
1: अरे
0: वा, माझ्या गायनाच्याही दोन परीक्षा झालेल्या आहेत, मी पेटीही वाजवते।
1: वा वा, म्हणजे सगळीकडे टॉप राहण्याचा तुझा प्रयत्न असतो।
0: हो
1: वा, खूप छान। बरं, हे सगळं करताना तू घरी काय काय करतेस, घरी आईला मदत करतेस?
0: हो, मी आईला स्वयंपाकात असेल किंवा जेव्हा तिला बरं वाटत नसेल तेव्हा झाडणे किंवा कपडे धुणे अशा छोट्या मोठ्या कामात हातभार लावते।
1: वा खूप छान रेवती, तुझा हा काव्य प्रवास खूपच आवडला। अजून एखादी कविता तू सादर करू शकशील?
0: हिंदी कविता आहे, कवितेचे नाव आहे वीर जवान। बूंद बूंद वीरो के खून से बनी भारत मा महान, बूंद बूंद वीरो के खून से बनी भारत मा महान, कर्तव्य है हमारा बनी रहे इस तिरंगे की शान, कर्तव्य है हमारा बनी रहे इस तिरंगे की शान। लड़कर आपस में जात पात पे क्या अर्थ है प्यारे, लड़कर आपस में जात पात पे क्या अर्थ है प्यारे, जरा पीछे मुड़ के देख क्या वीरत है सुबुत भारत माँ के न्यारे, जरा पीछे मुड़ के देख क्या वीरत है सुपुत भारत माँ के न्यारे। वीर हर एक बहाता पानी सा खून है, वीर हर एक बहाता पानी सा खून है, लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना यही हर भारतीय का जुनून है, लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना यही हर भारतीय का जुनून है, महफूज रहे तिरंगा और भारत माँ यही हर वीर की चाह है, महफूज रहे तिरंगा और भारत माँ यही हर वीर की चाह है, इसीलिए दिखाई हमें सत्य की राह है, इसीलिए दिखाई हमें सत्य की राह है। लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना, लहराता रहे तिरंगा ऊंचा अपना, यही है हर वीर का सपना, यही है हर वीर का सपना। हर दिल जोर से धड़कता है, हर दिल जोर से धड़कता है, जब तिरंगा अपना आसमान में फड़कता है, जब तिरंगा अपना आसमान में फड़कता है।
1: वाह रेवती, बहुत खूब, बहुत खूब। रेवती, खरच तुझ्या काव्य लेखनाचा खरं तर आवाका आणि त्यामागची प्रगल्भता पाहून थक्क व्हायला होत आहे बरं का। रेवती, तुझा हा काव्य प्रवास आणि तुझ्या स्वरचित कविता ऐकून आपल्या छोट्या दोस्तांनाही कविता करायला, वाचायला, ऐकायला नक्कीच प्रेरणा मिळालेली असणार आहे। रेवती, तू आज

0: आकाशवाणी अहिल्यानगरच्या बालमेळा कार्यक्रमात सहभागी झालीस, छान गप्पा मारल्यास, तुझ्या कवितांबद्दल भरभरून बोललीस आणि तुझ्या सुंदर सुंदर कविता सादरही केल्यास त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या कवितेंच्या दुनियेतील पुढील वाटचालीस तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई.
0: चला तर छोट्या दोस्तांनो, आता बालमेळा कार्यक्रमात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या बालमेळा कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, बालमेळा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला आरती अंकलीकर यांनी गायलेलं नितीन आखवे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, आरती अंकलीकर यांनी गायलेलं हे गीत होतं नितीन आखवे यांचं. संगीतकार होते श्रीधर फडके. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आपण ऐकली. संगीतकार होते श्रीधर फडके. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. हॅलो गीतभार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो हॅलो गीतभार या कार्यक्रमात आपली सहभागिता या कार्यक्रमाची रंगत वाढवते. या कार्यक्रमाप्रती असणारे आपले प्रेम आपुलकी आणि स्नेह या कार्यक्रमाची उंची वाढवते. तेव्हा सुरू करूया आजचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतभार.
1: हॅलो
0: हॅलो नमस्कार. हॅलो गीतभार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतय?
1: हो नमस्कार सर. सप्रेम नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार. कोण बोलतो?
1: आपला नगर आकाशवाणीचा नियमित श्रोता बोलतो मी. जुना नीलराज डोके बोलतो मी. केसापूर होऊन तालुका राहुरी.
0: काय म्हणता डोकेजी?
1: काय नाही आज हिंदी गीत ऐकूया म्हटलं.
0: बर बर. कुठलं?
1: मन या चित्रपटातलं मेरा मन क्यों तुम्हें चाहे.
0: वा क्या बात.
1: असे काहीतरी जुने गाणे ऐकायला खूप छान वाटतं, आनंद वाटतो.
0: बर बर.
1: म्हणजे बऱ्यापैकी वाटत आणि अर्थपूर्ण गीत आहेत ते. थोडस संगीत असेल, म्युझिक असेल अनेक, नाही का? आणि जुन्या काळातली गीत खरोखर चांगली आहेत. म्हणजे नवीन पेक्षा मला तर वाटतं जुनेच ऐकलं तर बरं वाटतं. जरा
0: मनाला अगदी आनंद देऊन जातात ही गीत.
1: आनंद आणि समाधान देत असं मला वाटतं.
0: नक्कीच नक्कीच. पाऊस काय म्हणते तुमच्याकडे?
1: पाऊस आमच्याकडे काल झाला, म्हणजे सरासरी बरं झाला, गारांचा पाऊस झाला काल.
0: बर बर.
1: आणि उष्णता खूप होती त्यामुळे जरा थोडस धरणी माता ज्याला म्हणतो आपण थोडीशी सुखावली म्हणाला, थोडीशी नॉर्मल तरी.
0: काय करता नेल आपण?
1: शेती उद्योग आहे सर. आपले भेंडी आहेत, वांगे आहेत.
0: भाजीपाला?
1: भाजीपाला करतो.
0: बर. मग मार्केटमध्ये जातो का तुमचा भाजीपाला?
1: मार्केटवर आपण शक्यतो सरासरी देत नाही, पण आपण स्वतःच पिकवतो आणि स्वतःच बाजार करणं विकतो, नाही का?
0: शेतकरी ते ग्राहक.
1: शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक. आणि कसं आहे माहितीये का, थोडस परवडत आणि 2 रुपये जास्त कमी मिळतात असं, नाही का? आपलं काम आपणच केलं पाहिजे. बरोबर.
0: म्हणजे शेतीतून मिळणारं उत्पन्न चांगलं आहे.
1: उत्पन्न चांगलं आहे पण थोडस ध्यानपूर्वक केलं तर उत्पन्न चांगलं आहे, नाही का?
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि आपणच विकायचं, मग आपण विकायला काय अडचण नाही असं मला वाटतं. नगर आकाशवाणीचे कार्यक्रम खरंच उत्कृष्ट असतात सर. बरं का? दर्जेदार असतात.
0: धन्यवाद.
1: आणि सर्वच कार्यक्रम चांगले असतात.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कोणते कोणते कार्यक्रम आवडतात आपल्याला?
1: आपलं मला म्हणजे हॅलो गीत बहार हा माझा सगळ्यात म्हणजे आवडीचा कार्यक्रम आहे. जसं कुणाला कसं आवडतं एखाद्याला, तसं माझा आवडता कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. हो पहिल्यापासूनच. आणि मग बाकी हॅलो डॉक्टर आहेत, आपकी पसंत आहे, आपली आवड आहेत, नाही का? फोन गाणी लाईव्ह आहेत, भरपूर चांगले कार्यक्रम असतात. आणि मी नगर केंद्राचं म्हणजे फार नियमित आणि जुनाच होत आहे सर.
0: ठीक आहे ढोकीजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं मन या चित्रपटातलं हे गीत.

0: हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतय?
1: राजेंद्र माने बोलतोय, बेंबळे तालुका माडा जिल्हा सोलापूर मधून.
0: वा क्या बात.
1: गीत बहारला कार्यक्रमला फोन लागलाय ना?
0: हो.
1: हे गाणं ऐकायचं आज.
0: गाणं तर आपण ऐकूच. माने साहेब काय करता आपण?
1: मी साखर कारखान्यामध्ये जॉबला आहे सर.
0: बरं.
1: टेंभुरजवळ कारखाना आहे, त्यामध्ये जॉबला आहे.
0: इलेक्ट्रिशियन आहे. कुठल्या विभागात काम करता
1: आपण? इंजिनिअरिंग विभागामध्ये, इलेक्ट्रिक विभागामध्ये काम करतोय.
0: मानेजी सोलापूरला पाऊस कसा आहे आता?
1: सोलापूरला रात्री झाला एक पाऊस आमच्या इथं. कडक उन्हाळा संपून 4 महिन्याचा काल परवापासून पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळचा पाऊस येतोय, रात्री पाऊस पडला आमच्या इथं. वादळ भरपूर सुटलं होतं. तेच पावसाळा चालू झाल्यामुळे आपल्याला गाणं ऐकायचं होतं.
0: कुठलं गीत ऐकायचंय?
1: अनारी चित्रपटामधलं क्या मौसम आया आहे. पहिल्याच प्रयत्न म्हणजे पहिल्यांदाच कॉल लागलाय. आज अगोदर नव्हता लावला कधी मी.
0: अच्छा.
1: आज ट्रायल करतो तसं वाटवल्यापासून.
0: त्या प्रयत्नांना यश आलं म्हणलं फोन लागला म्हणून.
1: हा यश आलं सर, यश आलं. बऱ्याच दिवसापासून मी आपला श्रोत आहे.
0: ठीक आहे मानेजी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं अनाडी या चित्रपटातलं ही गीत.

0: हॅलो.
1: हां हॅलो सर, नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत. कोण बोलतय?
1: सर मी गंगाधर सावनकर, कुंडलवाडी जिल्हा नांदेड इथून बोलतो.
0: सावनकर जी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार सर.
0: काय करता सावनकर जी? आपण
1: मी रिटायरमेंट आहे सर, कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काम करत होतो. 2024 मध्ये रिटायर झाले सर. आवड म्हणजे रेडिओ ऐकणं पहिल्यापासून आहे.
0: वा वा.
1: नोकरी असताना थोडं कमी ऐकतो होतो, रिटायर झाल्यानंतर रेडिओ फार ऐकत होतो. जिथं जिथं फोन येईल कार्यक्रम आहे तिथं सहभाग होतो सर मी.
0: वा वा.
1: हा आणि आयल्या नगरला बी आलतो सर, गेल्या वर्षी श्रोता मेळावाला. तर यावर्षी औरंगाबादला आहे श्रोता मेळावा.
0: आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचंय
1: सर मला? आता जून चालू झालं सर, पाऊस होता, आभाळा आहे, पावसाच्या प्रतीक्षेत आहे सर. आणि सरदा या चित्रपटातील शिंब पावसानं झाला आबाद आणि हे गाणं ऐकायचं.
0: खूप सुंदर गाणं आहे.
1: बढिया आवाज आहे सर तुमची.
0: थँक्यू. सावनकर जी आणखी काय सांगता येईल तुमच्या गावाबद्दल, परिसराबद्दल?
1: गावाबद्दल सर, आमच्या गाव कुंडलवाडी आहे, कुत्र्याच्या औषधासाठी प्रसिद्ध होतं सर. आता इंडिशन निघालेले आंध्र, कर्नाटक, तेलंगणा बाहेरचे खूप यायचे सर कुंडलवाडीला.
0: अच्छा.
1: आणि एका काळी कुंडलवाडीच्या भुईमुग आणि मिरची प्रसिद्ध मराठवाडा एकदम गाव सुधारलेले आहे. सर्व नवीन नवीन टेक्निकली झालेले मला शेतकरी त्या पद्धतीने शेतीमध्ये पिकवत आहेत सर.
0: आधुनिक पद्धतीने शेती करतात.
1: चांगलं झालं सर, आमचं कुंडलवाडी शहर आता चांगलं झालं. आणि तालुका पेक्षा मोठा सर गाव, तालुका बिलोली आहे, बिलोलीपेक्षाही मोठा आहे गाव. 25,000 आबादानी आहेत म्हणजे पॉप्युलेशन पालिका आहे सर. गौतमजी रायबोले आमचे, तुकाराम जाधवजी, संजय मुरंबेकर, भगवान खोतकर, राजू मिसाळ साहेब, विजय सुरळकर, सुरेश जाधव पैठणचे. सर्वांना गीत ऐका सर, तुम्हाला पण.
0: ठीक आहे सावनकर जी, हॅलो गीतभार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमचं आणि तुमच्या मित्र परिवारांचं सर्जा या चित्रपटातलं हिट.

0: हॅलो गीतबहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय?
1: हो, मी मच्छिंद्र हरिदास सांडोले बोलतोय सर.
0: नमस्कार सांडोलेजी.
1: हो नमस्कार, मी आपला फार जुना श्रोता आहे सर.
0: धन्यवाद.
1: हो, आकाशवाणीचे सकाळी भक्ती संगीत, हॅलो डॉक्टर, हॅलो गीतबहार, परत रात्रीचा तुमचा रजनीगंधा,
0: खूप सुंदर,
1: माझे आवडते कार्यक्रम सर्व सर.
0: अरे वा.
1: हो
0: मच्छिंद्रजी, कुठून बोलताय आपण?
1: मी अहिल्यानगर मधून, आपलं दक्षता नगर मधून बोलतोय सर.
0: अच्छा,
1: तपोवन.
0: काय करता आपण?
1: माझा शिवणकामाचे व्यवसाय सर. तो तुम्ही सर्वजण म्हणून आपला आकाशवाणीचा जो परिवार आहे, सर्व छान कार्यक्रम करता आणि आनंद वाटतो आम्हाला.
0: कोणते कोणते कार्यक्रम आवडतात आपल्याला आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे?
1: तुम्हाला सांगू का, सकाळी भक्ती संगीत झालं का,
0: बर,
1: नंतर न्यूज वगैरे बातम्या, त्याच्यानंतर मग आपले शुक्रवारी एक कलाकार असतो, शनिवारी पत्र फरमाईश असती 9 ते 9 ते 10, मंगळवारी मराठी गाण्याची फरमाईश असती 9 ते 10,
0: आपली आवड आणि आपली पसंत.
1: परत तुमचा महिलांसाठी कार्यक्रम असतो तो भी छान असतो, शेतीसाठी कार्यक्रम असतो तो भी छान असतो.
0: सर्वच कार्यक्रम ऐकता तुम्ही?
1: सर्व कार्यक्रम ऐकतो. आजच्या आधुनिक जमान्यामध्ये सर, आता कसं झालेलं आहे, मोबाईलचा याचा जमाना आहे, तरी बी आम्ही अजून रेडिओला धरून आहे, सगळंच कार्यक्रम भेटतात ना. ऍप खोलला तरी तुम्हाला पुऱ्या वर्ल्ड मध्ये तुमचा कार्यक्रम ऐकू शकतो.
0: आता
1: मी हॅलो गीतबहारला ऐकतो, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बाहेरून श्रोते आपले लांब लांबून चालू झालेत. आता
0: जोडले गेले आपल्याला,
1: जोडले गेले ना, आकाशवाणी कौतुक करावं तेवढं थोडंय सर.
0: हो नक्कीच. चांडवली जी, आजच्या कार्यक्रमात कुठले गीत ऐकायचं आपल्याला?
1: मला जनम जनम के फेरे मधलं गाणं द्यायचं सर. जरा सामने तो आओ चलिए, क्या छुपना सकेगा परमात्मा, मेरी आत्मा की आवाज आहे. भारत भूषण निरपराध चित्रपट चित्रित केलेला आहे. हे अध्यात्मावर गाणं आहे, आपलं पुनर्मिलन, आजचं मिलन आणि पूर्वी सात युगाचं मिलन, त्याच्यावर हे मोहम्मद रफी, लता मंगेशकरजी गाणं गाय. आपलं आकाशवाणी परिवारांना सर्वांना आरोग्य लाभो, हार्दिक शुभेच्छा, अजून कार्यक्रमामध्ये प्रगती हो, अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करू.
0: धन्यवाद. ठीक आहे चांडवलेजी, हॅलो गीतबहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी साहेबराव पटेल, शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे. सर
0: साहेबराव जी नमस्कार.
1: नमस्कार, कसे आहात सर तुम्ही?
0: मजे. तुम्ही कसे आहात?
1: आम्ही एकदम मजेत आहे. कार्यक्रमामध्ये आता सुमन झालो आणि त्या 89 वर्षाच्या होत्या बघा. याच अनुषंगानं आपल्याला कल्याणपूर यांचं गीत तुम्ही टाकून द्या. चालेल ना सुमन कल्याणपूरचं कोणतं चालेल.
0: ठीक आहे. साहेबराव जी काय करता? आपण
1: शेती काम करतो सर.
0: बर, काय शेतामध्ये सध्या?
1: शेतामध्ये काय नाही सर, आपली पेरणीची आता तयारी आणि मशागत जमिनी.
0: पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडं?
1: पाऊस नाही झाला नाही अजून नाही. बातम्यामध्ये सांगू राहिले 10 तारखेनंतर पेरणी चांगला पाऊस झाला शिवकरू नका म्हणून. आणि शेतीला पाऊस झाला तरच आपल्याला शेतकऱ्याला नुकसान होणार नाही ना. काय मी त्याची नावं सांगतो. सर्वप्रथम सर तुम्ही या गाण्याचा आनंद घेऊ शकता आणि धनंजय वाघ विजय बाळे अशोक पाटील सर्वांनी गाणं ऐकायला आवडेल.
0: ठीक आहे साहेबराव जी. हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमचं आणि तुमच्या मित्र परिवारांचं हे गीत.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
1: सरजी, मी खुपटी तालुका नेवासा इथून बोलतोय, बंडू लावर पोपळगड.
0: नमस्कार पोपळगड जी.
1: जवळ जवळ 3 महिन्यानंतर फोन लावला सरजी.
0: धन्यवाद.
1: सध्याचं वातावरण म्हणजे थोडा फार भेटलेला दिलासा, कारण की जवळजवळ 2 महिने झाले आम्ही जवळजवळ 40 ते 42 डिग्री तापमानामध्ये वावरतोय.
0: बर बर.
1: संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूपच ऊन आता तडाखा पडला होता.
0: बर,
1: काय झालं ते जरा भटकन ते कमी झाली आणि फक्त घरी बसल्या बसल्या आपलं उद्योग धंदा करावं लागला. आणि आता हल्ली फक्त 2 दिवसापासून थोडस हायवेमध्ये गारा पडला, आमच्या गावामध्ये पाऊस झाला, वादळ झालं.
0: काय करता वंडूची? आपण
1: वेडिंग व्यवसाय करतो आणि लाकडी शेती अवजारे वगैरे बनवतो.
0: अरे वा, शेतीचे अवजारे बनवता तुम्ही?
1: हो.
0: कोणते कोणते प्रकारचे असतात?
1: आपली इतकी नाव राख्या वगैरे, गाडीचे जू, पुन्हा वाकराचे आवताचे जू वगैरे बनवतो, टेबल, खुर्च्या, दरवाजे.
0: आजच्या कार्यक्रमात कुठले गीत ऐकायचं?
1: गीत ऐकू इच्छितो, जन्म जन्म का साथ हे तुम्हारा हमारा.
0: वा, खूप सुंदर.
1: आणि हे गीत माझे मित्र भोकरचे हरिभाऊ बिडवे आणि श्रीराम गोंधळजी यांना पण मी हे गीत ऐकू इच्छितो आणि आमच्या बरोबर तुम्ही पण ह्या गीताचा आनंद घेताय.
0: नक्कीच नक्कीच. ठीक आहे बंडोजी, हॅलो गीत भार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमचं आणि तुमच्या मित्र परिवारांचं.
1: धन्यवाद सरजी.

0: हॅलो गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतोय?
1: मी दत्तात्रय डिगंबरराव डाचे पाटील, माळस पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड मराठवाड्यातून बोलतो.
0: नमस्कार दत्तात्रयजी, नमस्कार.
1: मला गीत ऐकायचं सर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले.
0: बर बर, अरे वा
1: सर. यासाठी मित्राचे नाव घेऊ का?
0: घ्या ना.
1: विलास पाटील सावंत, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष उद्योगपती जालना, आणि साहेबराव पाटील, अभिमान साबळे, बळीराम साबळे, आणि नानासाहेब घुगरे, राम हरी कदम, सय्यद जलाल भाई, गजानन आहेर, आणि आपण पण या गीताचा आनंद घ्या सर.
0: नक्कीच नक्कीच. ठीक आहे दत्तात्रयजी, हॅलो गीत बहार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं.
1: धन्यवाद, फार फार आभारी आहोत.

0: हॅलो गीत बहार
1: हॅलो.
0: मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
1: हो, अर्पण चव्हाण बोलतोय.
0: नमस्कार अर्पण जी.
1: आम्ही तुमचा कार्यक्रम फार ऐकतो आणि अवजवरून तुमचा आता कार्यक्रम हॅलो गीत बहार तर फार आवडीचा कार्यक्रम आहे.
0: वा खूप सुंदर. कुठून बोलता आपण?
2: आम्ही नेवासहून बोलतो.
0: काय करता अर्पण जी आपण?
2: माझं आता कॉलेज झालंय 12वी.
0: अरे वा वा, 12वी झाल्यानंतर आता पुढे काय करायचं ठरवलंय अर्पण तू?
2: आता पुढे इंजिनिअरिंग करायचं ठरवलंय.
0: अरे वा, इंजिनिअरिंग मध्ये तुला आवड आहे?
2: हो.
0: बर बर, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं तुला? खूप
2: आपलं मराठी गाणे खूप उत्तम आहे, प्रत्येकाने ऐकायला पाहिजे.
0: घरी कोण कोण असतं?
2: घरी मी, मम्मी, पप्पा, मोठा भाऊ. आमच्या घरच्यांना वाट रेशमे गाणं ऐकायचं आहे, ते लावता का? अंगार चित्रपती.
0: आणखी काय सांगता येईल अर्पण तुला? सुट्ट्या काय म्हणतात?
2: सुट्ट्या काय, घरीच आता उन्हा कुठं जाता येत नाही बाहेर, घरीच पुस्तक बिस्तक वाचन चालू आहे.
0: अरे वा, तुला वाचनाची आवड आहे?
2: हो.
0: कोणते कोणते पुस्तक वाचतो?
2: जॉर्ज कार्वर, समाज सुधारक, साऊथ आफ्रिका म्हणले होते, मन में है विश्वास, विश्वास नांगरे पाटलांचं, अग्निपंख,
0: डॉक्टर APJ अब्दुल कलाम.
2: अब्दुल कलाम यांचे पुस्तक आहे.
0: क्या बात.
2: आत्मचरित्र, अर्धविराम, प्रत्येकाने वाचलंच पाहिजे युवा पिढीने.
0: आणि वाचनाची आवड असणं ही खूप गरजेचं आहे आजच्या काळात.
2: वडिलांचं नाव आहे रवींद्र, मम्मीचं नाव आहे कविता, आणि मोठ्या बंधूंचं नाव आहे आशिष.
0: ठीक आहे अर्पण, गीत भार मध्ये तू फोन केलास त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुझ्या आवडीचं ही

0: हॅलो, गीत बहार मध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलतय?
1: मी गायकवाड मॅडम बोलते, अहिल्यानगर वरून.
0: मॅडम काय करता आपण?
1: मी पेन्शनर आहे.
0: कुठल्या विभागात कामाला होते तुम्ही?
1: मी नोंदणी खात्यामध्ये होते. आमचं कामाचं स्वरूप म्हणजे रजिस्टर नोंदणी करणे, घर जागा जमीन वगैरे, आणि मॅरेज रजिस्ट्रेशन. आपल्या अहिल्यानगर मध्ये एकच ऑफिस आहे नोंदणी, मॅरेज नोंदणीचं.
0: अच्छा.
1: आता 2005 पासून विवाह नोंदणी करणे कंपल्सरी झालेलं आहे.
0: बर बर.
1: सर्वांना विवाह नोंदणी करणे बंधनकारक आहे. विशेष विवाह नोंदणी केली म्हणजे मुलांना आयत्या वेळेला हे येत नाही ना, सर्टिफिकेट पाहिजे असतं, परदेशात जायचं असतं, इकडे तिकडे जायचं असतं, शिक्षणासाठी लागतं, कारण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विवाह प्रमाणपत्र मागायच्या वेळेस मुलांची धावपळ होते म्हणून.
0: आणि ते वेळेस

0: काढून घेतलं पाहिजे.
1: हो, त्याच वेळेला काढून घेतलं पाहिजे. विवाहाची नोटीस दिली पाहिजे. विवाहाची नोटीस दिल्यानंतर 3 महिन्याच्या आत विवाह नोंदणी करून घ्यायची असते.
0: तुमच्या सर्व्हिस काळातील काही गोड कडू अनुभव सांगा ना मॅडम.
1: हो, माझे अनुभव चांगलेच आहे.
0: कुठे कुठे सर्व्हिस झाली मॅडम तुमची?
1: मी जिल्ह्यामध्ये पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पारनेर, नेवासा, शेवगाव, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर या सर्व ठिकाणी, नाशिक सब रजिस्ट्रार म्हणून मी अनेक ठिकाणी काम पाहिलेलं आहे. आणि नगर मध्ये मी रिटायर्ड झालेले आहे.
0: आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं?
1: चिठ्ठी नाही का, चिठ्ठी आई
0: नाम चित्रपट. वा, खूप
1: सुंदर. ते गीत गायचं म्हणजे ऐकायचंय, कारण की आता चिठ्ठी हा विषय राहिलेला नाही ना.
0: अरे वा, क्या बात आहे.
1: म्हणून म्हणून सर्वांना त्याची आठवण करून द्यायची का, चिठ्ठी आल्यानंतर काय होतं आणि त्यामध्ये किती भावना आहे की त्यामध्ये आपण मोबाईल मध्ये व्यक्त करू शकत
0: नाही करू शकत. पंकज उदास यांनी गायलेलं ते गीत आहे नाम चित्रपटातलं. गायकवाड मॅडम जी, आपण हॅलो गीत भार मध्ये आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूया तुमचं आणि तुमच्या मित्र परिवारांचं नाम या चित्रपटातलं ही.
1: थँक्यू.

श्रोते हो, कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आज इथेच थांबूया. हा कार्यक्रम आपणास कसा वाटला याबाबतच्या प्रतिक्रिया आम्हाला स्नेहांकित या कार्यक्रमात देण्यास विसरू नका. त्यासाठीचा आमचा पत्ता, कार्यक्रम स्नेहांकित द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी अहिल्यानगर, पिनकोड 414003. या कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्य केलं होतं महेंद्र रोहकले आणि गजेंद्र पवार यांनी. या कार्यक्रमातून मी संजय वायरगर आता आपला निरोप घेतो. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला हाफ टिकीट या चित्रपटातलं सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत, स्वर किशोर कुमार आणि गीता दत्त यांचा.

हाफ टिकीट या चित्रपटासाठी हा स्वर होता किशोर कुमार आणि गीता दत्त यांचा. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी.

किशोर कुमार यांच्या स्वरात हे गीत होतं योगेश यांचं. संगीत दिलं होतं राहुल देवबर्मन यांनी आणि चित्रपट होता मंजिल. श्रोतेहो, आता ऐकूया कालिया या चित्रपटासाठी पुन्हा एकदा किशोर कुमार यांचा स्वर, मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत राहुल देवबर्मन यांचं.

कालिया चित्रपटासाठी हा स्वर होता किशोर कुमार यांचा. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. कार्यक्रमात यानंतर अँड इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं, स्वर मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं शैलेंद्र यांचं. संगीतकार होते शंकर जय किशन आणि चित्रपट होता अँड इव्हिनिंग इन पॅरिस. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, रात्रीचे 10:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका वंचितों को वरीयता.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: श्रोते हो, नाता निसर्गाशी या कार्यक्रमात आम्ही पक्ष्यांविषयी विविध आणि नाविन्यपूर्ण माहिती देत असतो. पक्ष्यांपासून अनेक गुण घेता येतात आणि त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे भेदभाव न मानणारा. यासाठी ही काव्य पंक्ती पुरेशी आहे.
1: परिंदों में फिरका परस्ती नहीं होती, कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून.